मध्यमलहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आणि आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण, शके 1948 अर्थात 12 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. श्रोते हो, सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गिर्वाणवाणी आज या कार्यक्रमात शंकराचार्यकृत सौंदर्य लहरी स्तोत्र आपण ऐकलं. स्वर होता त्र्यंबकराव जानोरीकर यांचा. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 होत आहेत. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

प्रभात वंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं वीणा चिटको यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधना सरगम यांनी गायलेली वृंदा भांबुरे यांची भक्तिरचना. संगीत आहे अभिजित राणे यांचं.

साधना सरगम यांनी गायलेली वृंदा भांबुरे यांची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेली सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना. गायिका आहेत आरती अंगलीकर.

ही होती आनंद भाटे यांनी गायलेली सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना. संगीत होतं आशिष केसकर यांचं. श्रोते हो, सकाळचे 6:30 होत आहेत. प्रभात वंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया अनूप जलोटा यांच्या स्वरात नागेश प्रसाद यांची हिंदी भक्तिरचना.

अनूप जलोटा यांनी गायलेली नागेश प्रसाद यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमात शेवटी समूहस्वरात वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत. संगीत आहे कानू घोष यांचं.

0: समूह स्वरात कवी वसंत बापट यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं कानू घोष यांचं. आणि या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जनावरांसाठी अप्रचलित खाद्ये याविषयीची संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: मंडळी, आपल्याकडं दुभती जनावरं, वाढणारी वासरं, कालवडी, गाभण गाई, म्हशी, गोरे, बैल अशी अनेक जनावरं असतात आणि या जनावरांसाठी रोजच्या खाद्याचा प्रश्न हा आपल्याला सोडवावा लागतो. दुभत्या जनावरांना तर दररोज प्रत्येकी किमान 15-20 किलो हिरवा चारा खाऊ घालणं हे दूधधंद्याच्या दृष्टीनं आवश्यक असतं. म्हणजे पशुपालनात अनेक कसरती कराव्या लागतात, त्यापैकी पशुखाद्य हे एक कसरतीचं आणि जोखमीचं काम आहे. आपल्याकडे हिरवी वैरण, वाळलेली वैरण, त्याचप्रमाणे आंबवणातले महत्त्वाचे घटक पदार्थ इत्यादींचा नेहमीच तुटवडा असतो. त्यांचे बाजारभाव आपल्याला न परवडणारे असतात आणि हिरव्या चाऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च हा वाढलेला असतो. वाढलेल्या कडब्याचे भाव कडाडलेले आहेत आणि अशातच दुष्काळी वर्ष ही अधूनमधून येत असतात. या सर्व कठीण परिस्थितीत आपली किमती मोलाची जनावरं आपण जगवणं हे खूप महत्त्वाचं असतं. एकतर अशी जनावरं आपल्याला विकून टाकावी लागतात किंवा सोडून द्यावी लागतात. पण मंडळी, अशी वेळ येऊच नये यासाठी जनावरांच्या खाद्यात आपण अप्रचलित खाद्यांचा वापर करावा. पशुतज्ज्ञांनी आणि जुन्या जाणकार पशुपालकांनी असे काही अपारंपरिक खाद्यपदार्थ शोधलेले आहेत, त्यांचा वापर आपण अवश्य करावा. कडबा, बरसीम, लसूण घास, मका, गवतं, शिवाय भुईमुगाची पेंड, सरकी पेंड, तुरचुणी, गव्हाचा भुसा या पारंपरिक पदार्थांचा वापर न करता अपारंपरिक पदार्थांचा उपयोग आपण करायला हवा. गव्हाचं काड, भाताचे तूस, तूर, तुरीची टरफलं, उसाची चिपाडं, उसाचा भुसा, वाढे, युरिया, मळी, गुळाचे घट्ट द्रावण यांचा आपण उपयोग करायला हवा. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या झाडांची पानं, पाला, फळांची सालं, चोथा इत्यादींचा वापर देखील आपण जनावरांच्या खाद्यात करणं अपेक्षित आहे. मंडळी, अर्थात या अप्रचलित खाद्यपदार्थांवर विशिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया करूनच मग ते खाद्यपदार्थ आपण जनावरांसाठी वापरू शकतो. 4 किलो युरिया, 12 किलो मळी 10 लिटर पाण्यात मिसळून कढईत 100 डिग्री तापमानापर्यंत अर्धा तास उकळून 16 किलो गव्हाचा काड आणि भुसकटासोबत चांगली मिसळावं. अशा या तयार होणाऱ्या खाद्याला युरोमोल असं म्हटलं जातं आणि हे युरोमोल इतर खाद्यांसोबत आपण देऊ शकतो. ऊस गळीताचा हंगाम सुरू झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात ऊसाची चिपाडं आणि भुसा आपल्याला उपलब्ध होतो. अशा वेळी साधारणतः 100 किलो बारीक असा ऊसाचा भुसा फरशीवर पातळ थर करून पसरावा. त्यावर झारीने 50-20 किलो 3% सोडियम हायड्रॉक्साईड विमलाचं द्रावण शिंपडावं. मिश्रण चांगलं मिसळून त्याचा पुन्हा थर पसरावा. सूर्यप्रकाशात चांगलं वाळवावं. या 85 किलो प्रक्रियायुक्त भुशात 8.5 किलो बारीक केलेली शेंगदाणा पेंड, 1.5 किलो क्षार मिश्रण, 5 किलो युरोमोल आणि 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड यांचा वापर करून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावं. अशा प्रकारे तयार केलेले हे अप्रचलित खाद्य मोठ्या जनावरांसाठी रोज 5-6 किलो द्यावं. 3 महिन्यांच्या आतल्या लहान वासरांना मात्र हे खाद्य देऊ नये. मंडळी, सोडियम हायड्रॉक्साईड विमलाची प्रक्रिया केलेला 20 किलो गव्हाचा भुसा, 76.5 किलो बारीक केलेले उसाचे वाढे

0: पावणेचार किलो मळी अथवा गुळाचं घट्ट द्रावण, 300 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम युरिया आणि 150 ग्रॅम हाडांचा चुरा यांचं मिश्रण करावं. या प्रत्येक 100 किलो मिश्रणात 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड मिसळून चांगलं एकजीव करावं आणि हे मिश्रण 6 ते 2 वर्ष वयोगटातील वाढत्या वासरांना प्रत्येकी रोज 3 ते 4 किलो या प्रमाणात खाऊ घालावं. शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी अंजन, सुगाभूळ, गिलिरीसिडिया, कडुनिंब अशा 30 ते 40 प्रकारच्या झाडांचा पाला तोडून त्याचं उपयुक्त खाद्य तयार करता येऊ शकतं. मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर अप्रचलित पदार्थांपासून तयार केलेले खाद्य हे फार पौष्टिक नसलं तरी दुष्काळी परिस्थितीत अगर आणीबाणीच्या वेळी चारा टंचाईच्या काळात पारंपरिक खाद्यासोबत देण्यासाठी मात्र हे नक्कीच उपयुक्त आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने याचा विचार करून अशा प्रकारचे खाद्य वेळोवेळी तयार करून ठेवावीत आणि त्याद्वारे आपल्या पशूंचं संगोपन करावं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात जनावरांसाठी अप्रचलित खाद्ये याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषीवार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमात निवेदिही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासनं बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेशी आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधी असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे, कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाईज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टीसोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टीम ठेवण्यात मदत करतं.
0: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
1: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
0: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
1: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो, तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ॲडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो

0: मोठा निमोनिया असतो, तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत अलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे, एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 कमीच कमी 20 असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो, जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 6:50 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे,

0: जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. श्रोते हो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकलात. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लय बाध आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:56 होत आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 आज दिनांक यामध्ये आजचा सुविचार आपण ऐकाल. सकाळी 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल सकाळी 7:25. सकाळी 7:40 गाणी मनातली. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज सकाळी 9:10 क्रीडांगण हा कार्यक्रम, यामध्ये ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा भाग पहिला आज प्रसारित होईल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित केला जाईल. सकाळी 9:30 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 प्रसारित होईल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी 10:15 आपण ऐकणार आहात सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम, यामध्ये मराठी गीताचा पाठ आपण ऐकू शकाल. उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 10:30. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आणि त्यानंतर जनगणना हे स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एक पात्री प्रहसन आपण ऐकू शकाल.

या कार्यक्रमाच्या सदरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आज दुपारी 1:40 आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये साधना देशमुख मोहिते यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकू शकाल. आणि दुपारी 3:00 प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या. हे आहेत आमचे आज पहिल्या सभेत प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम.

आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक युवक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या. आज सायंकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विनायक गोपाळ पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र. संध्याकाळी 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष ही दोन्ही बातमीपत्रं मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पावसाळ्यात तुती लागवड व्यवस्थापन याविषयी प्राचार्य ए डी जाधव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आणि त्यानंतर डाळिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते मुक्सित मुझावर. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 8:15 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं समालोचन हे कार्यक्रम अनुक्रमे दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. आज रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही आर आठवले यांचं शास्त्रीय गायन. त्यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकाल. आणि रात्री सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

श्रोते हो, सकाळचे 7:02 आणि 40 सेकंद झाली आहेत. सुप्रभात. आज आहे बुधवार, दिनांक 12 ऑगस्ट 2026. आजचा सुविचार. मित्रहो, आपल्या जीवनात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी घडतात त्या आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात. फक्त त्या घडताना आपल्याला वाईट वाटतं, संताप येतो, रडू येतं. पण लक्षात घ्या, संघर्ष हा नेहमी रडवतो पण त्याचवेळी आपलं आयुष्यही उत्तम रीतीनं घडवतो. त्यामुळं संघर्ष करायला अजिबात डगमगू नका.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा।

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊलवाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात मृदुंगासारखा.

0: एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
1: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून तशी तुझ्यात एवढी काय धमकाळ असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
1: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
4: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्य भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 मध्ये पुणे हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत 2 पटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026 अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025-2035-36 मध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक

0: अपर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय, त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत. आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत.
1: या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे.
0: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवांशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य

0: पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या. मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. 23 ऑगस्टपर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रा स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविनाच 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाली आहेत. एक गाणी ताजे तवाने.

ही होती मंदार आपटे यांनी गायलेली अनिल साबळे यांची गीतरचना. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्ज

0: मुक्ति योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांनी जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या

0: मध्ये लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरस अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे, आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत, किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईन वरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू, आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खर तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत, कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे, पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती, ती योजना आताच्या 2026 आहे. आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलंय, त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे. आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेलं आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकित झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून देण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना

0: लाभ मिळणार आहे.
1: सर आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239° आठ एक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आणि त्याबरोबरच आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत.

0: अरुण दाते यांनी गायलेली विन दा करंदीकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांनासुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
2: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त
2: आकाशवाणीच्या
3: सांगली केंद्रावरून.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, आज सकाळी 9:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम क्रीडांगण. यामध्ये ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाच्या सादरकर्ते आहेत तेजा दुर्वे. तेव्हा जरूर ऐका क्रीडांगण हा कार्यक्रम आज सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. गाणी मनातली या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे शांक नील यांचं.

गाणी मनातली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वा रा कांत यांची गीतरचना. गायक आणि संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रीधर फडके यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही सर्व बातमीपत्रं आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्रं.

आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे

आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC PROS नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168 लाख हेक्टर जमीन असून 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला

मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातला आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. मध्यम

0: अंतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.61 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सेवा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। संसार हा आसार नसून जीवनाचं सार आहे। संसार वजा केला तर मानवी जीवनात काही अर्थच उरत नाही। संसार अनिष्ट नसून संसाराकडे पाहण्याची माणसाची दृष्टी अनिष्ट असते। नाचता येईना अंगणवाकडं या म्हणीप्रमाणे संसार यशस्वी करण्याची कला जे शिकत नाहीत त्यांना संसार त्याज्य वाटतो। ज्यांना पोहण्याची कला अवगत असते ते पाण्यात डुंबतात, खेळतात आणि मौज करतात। याच्या उलट पोहण्याची कला ज्यांना अवगत नसते ते पाण्यात गटांगळ्या खातात, गुदमरतात आणि बुडतात। संसार सागराचं तसंच आहे। संसार सुखी करण्याची कला जे शिकतात ते संसारात रमतात, रंगतात। याच्या उलट संसार सुखी करण्याची कला ज्यांना ज्ञात नाही ते संसारामध्ये तळमळतात आणि तडफडतात। जन्माला आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला आपला संसार सुखाचा व्हावा

संसारात शांती समाधान आनंद यांचा लाभ हवा असं मनापासून वाटत असतं. हे साध्य साधण्यासाठी काय केलं पाहिजे याची जाणीव मात्र सामान्य माणसाला नसते. ज्याप्रमाणे पक्षाला आकाशात सुखानं विहार करण्यासाठी दोन पंखांची गरज आहे, त्याप्रमाणे जीवनाच्या गगनामध्ये सुखानं विहार करण्यासाठी माणसाला पैशाची कमाई आणि पुण्याची कमाई अशा दोन पंखांची गरज आहे. पैशाची कमाई आणि पुण्याची कमाई हे दोन पंख आहेत. संसारामध्ये पैसा अत्यंत आवश्यक आहे याची जाणीव सामान्य माणसाला असते, परंतु संसारात पुण्याची ठेव तितकीच आवश्यक आहे याची मात्र त्याला जाणीव नसते. याचा परिणाम असा होतो की माणूस फक्त एकाच पंखानं उडण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात त्याला यश येत नाही. उलट एकाच पंखानं उडण्याच्या प्रयत्नात पक्षाला आपटी खावी लागते, त्याप्रमाणे नुसत्या पैशाच्या बळावर जगण्याच्या प्रयत्नात माणसाला अपयश पत्करावं लागतं. पैशाचं महत्व वादातीत आहे. पैशाशिवाय जीवन जगणं अशक्य याचाही माणसाला अनुभव आहे. म्हणून पैसा मिळवा असा उपदेश करण्याची पाळी कधीच येत नाही. परंतु पुण्याची गोष्ट मात्र तशी नाही. याचं कारण पैसा हा दृश्य व्यक्त सगुण आणि साकार आहे, तर याच्या उलट पुण्य आहे अदृश्य अव्यक्त निर्गुण आणि निराकार. म्हणून आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड या म्हणीप्रमाणे पुण्याईच्या कमाईकडे सामान्य माणसाचं लक्षच जात नाही. व्यवहारात पैसा नसेल तर पावलो पावली अडेल, पण गाठी पुण्य नाही म्हणून काही अडलं असा अनुभव वरपांगी तरी येत नाही. बसमध्ये बसलात तर कंडक्टर तुमच्याजवळ तिकीट घेण्यासाठी आवश्यक तो पैसा आहे का याची विचारणा करील, पण तुमच्याजवळ पुण्य आहे का याची फिकीर तो जरासुद्धा करणार नाही. तो जसा फिकीर करत नाही त्याप्रमाणे आपणही फिकीर करत नाही. याचा परिणाम असा होतो की सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे असा अनुभव मरेपर्यंत माणसाला येत राहतो. संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची असा भयंकर ताप त्याला जीवनभर होत असतो. एकपुती रडे सातपुती रडे आणि नापुती तीही रडतेच, त्याप्रमाणे पैसा नाही ते तर रडतातच, पण ज्यांच्याजवळ पैसा आहे तेही रडतात. गरिबांची सुखदुःख वेगळी आणि श्रीमंतांची सुखदुःख वेगळी, इतकाच काय तो फरक. परंतु रड आणि डर सर्वांना सारखीच डसलेली आहे. पाप तेथे ताप आणि पुण्य तेथे समाधान असा निसर्गाचा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. हा सिद्धांत अंधश्रद्धेवर अधिष्ठित नसून ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट या सायन्सच्या युनिव्हर्सल लॉ सिद्धांतावर अधिष्ठित आहे. भाव तसा देव म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे. आणि खऱ्या अर्थानं हा नियम म्हणजे यम आहे, चित्रगुप्त आहे. आपण जे कर्म करतो ती सर्व कर्म गुप्त रीतीनं आपल्या अंतर्मनावर चित्रित करण्याची चित्रगुप्ताची नियतीची योजना आहे. ही गुप्त रीतीनं चित्रित केली गेलेली आपली कर्मच कालांतरानं परिपक्व होऊन दैव प्रारब्ध किंवा नशीब या रूपानं आपल्या जीवनामध्ये प्रकट होतात. पापात्मक कर्म जीवनामध्ये ताप निर्माण करतात, तर पुण्यात्मक कर्म जीवनामध्ये सुख निर्माण करतात. त्याचप्रमाणे पापपुण्य मिश्रित कर्म जीवनामध्ये सुखदुःख निर्माण करतात. ॲज यू सॉ सो यू रीप, पेरावं तसं उगवावं हा निसर्गाचा अचूक सिद्धांत आहे. म्हणून जीवन जगताना अशा कौशल्यानं जगलं पाहिजे की शक्यतो पाप टाळून पुण्याची जोड व्हावी. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन डेस्टिनी, आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत ही गोष्ट खरीच आहे. म्हणूनच जीवनामध्ये अधिकाधिक सत्कर्म करणं आवश्यक आहे. दानधर्म करणं, लोकांना पोटापाण्याला लावणं, ज्ञानदान करून लोकांना सन्मार्गाला लावणं वगैरे सत्कर्म करून पुण्याईची कमाई करता येते. परंतु सामान्य माणसाला हे करणं शक्य होत नाही. दानधर्म करायला त्याच्याजवळ पैसा नसतो, लोकांना

0: पोटापड्याला लावण्यासाठी त्याच्याजवळ सत्ता नसते आणि दुसऱ्याला ज्ञान देऊन सन्मार्गाला लावण्यासाठी त्याच्याजवळ ज्ञानही नसतं किंवा इतरांना ज्ञान देण्याची त्याच्याजवळ कुवत नसते. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी खोल विचार करून उत्कृष्ट असा मार्ग शोधून काढला. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम वा अधम, चारी वर्ण नरनारी. सर्व पूर्व पापांचं भस्म करणार, अगणित पुण्याची कमाई करून देणार, कष्टरहित आणि खर्चरहित, चारी वर्णाच्या लोकांना आणि स्त्रियांना सहज घेण्यास सोपं असं सुंदर सारभूत साधन म्हणजे भगवन नाम संतांनी शोधून काढलं आणि सर्व जनतेला उदार अंतःकरणानं बहाल केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अशी गर्जना योगियांचे मेरुमणी, ज्ञानियांचे शिरोमणी आणि भक्तांचे मुगुटमणी अशा थोर पूज्यपाद ज्ञानेश्वर महाराजांनी केली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तर तुकाराम महाराजांनी हाकारून सांगितलं, अलभ्य ते लाभ होतील अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. किंवा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. समर्थ रामदास स्वामी हेच सांगतात, पुण्य कर्म ते ईश्वर स्मरण, पाप कर्म ते विस्मरण. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठं तप म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठं व्रत म्हणजे नामस्मरण आणि सर्वात मोठं तीर्थ म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजा आहे असं हे नामस्मरण करणं म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणं होय. असं हे नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही उपकरणांची किंवा उपचारांची गरज नाही. दिसायला छोटं पण फळ देण्यास मोठं, अत्यंत उत्कृष्ट, उपाधिरहित असं हे पुण्यप्रद साधन आहे. आपलं कल्याण करण्याचं विलक्षण सामर्थ्य या हरिनामात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र हे हरिनाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते. याचं प्रमुख पहिलं कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही. नाम घेऊन काय होणार असा अजागळ प्रश्न ते विचारत राहतील, पण नाम घेऊन काय घडतं हे मात्र अनुभवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांच्याकडून घडत नाही. दुसरं महत्वाचं कारण असं की माणसाचं मन हे मुळातच अतीव चंचल असल्यामुळं अशा चंचल मनात हरिनामाची धारणा होत नाही. त्यासाठी संत संगतीत राहून अट्टहासानं हरिनाम घेण्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. असा अभ्यास केल्यानं हरिनाम खोल अंतर्मनात पोहोचतं आणि तेच नाम परिपक्व होऊन रामरूपानं आपल्या जीवनामध्ये प्रकट होतं. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अशा रीतीनं संसार त्याग न करता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूनं पैशाची कमाई करणं आणि दुसऱ्या बाजूनं इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता आणि नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणं हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग होय. संत एकनाथ महाराज सांगतात, सुखे संसार हा करी, वाचे उच्चारावा हरी. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:56 होत आहेत. श्रोते हो, आता ऐकूया लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीकांत नरुले यांचं गीत, श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत आहे फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातलं.

श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. श्रीकांत नरुले यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं.

0: Police?
1: Miss Seema?
0: Who bolte?
1: Luggage police station laya. आम्हा नाहीतर घरी येऊ हा
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या वाचाल.
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
0: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
0: हाय.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क राहा.
3: लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर ऐकूया

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आहे अच्युत ठाकूर यांचं आणि हे गीत आहे चिमणी पाखरं या चित्रपटातलं.

अभिनेता लखलख चंदेरी या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुवासिनीची ही सत्व परीक्षा या चित्रपटातलं संजय गीते यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांचा.

या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 9:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम क्रीडांगण.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार। श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेकदा वेगवेगळ्या खेळांविषयी माहिती घेत असतो। कधी खेळाडूंशी साधलेल्या मुक्त संवादातून त्यांचं कौशल्य, त्यांनी चिकाटीनं केलेले प्रयत्न आणि त्यांचं यश आपल्याला प्रोत्साहन देतात, तर कधी प्रशिक्षकांनी सांगितलेली माहिती, नियम आपल्या ज्ञानात भर घालतात। क्रीडा विश्वाशी एकरूप झालेल्या या आपल्या कार्यक्रमात आज ऐकूया ॲथलीट आणि खो खो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू आणि सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण जाणतोच. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं. लहानपणी फक्त शाळा, अभ्यास आणि खेळ एवढंच आपल्याला माहीत असतं. खेळ हा सगळ्यांच्या जीवनात असतो, पण काही खेळाडू असे असतात जे शेवटपर्यंत तो खेळ निभावतात आणि त्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य दाखवून चमक दाखवतात. तर अशापैकीच एक खेळाडू आहेत, त्या म्हणजे ज्योत्स्ना विजय आमटे. आज आपल्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये ॲथलीट आणि खो खो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे ह्या आल्यात. आज आपण त्यांच्याकडून क्रीडा क्षेत्रातला त्यांचा प्रवास आणि त्यांचं यश याविषयी जाणून घेऊया, त्याचबरोबर खो खो या खेळाची माहितीही घेऊया. तेव्हा मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आमच्या श्रोत्यांना सुरुवातीला असं सांगा, तुमचं बालपण कुठं गेलं आणि मैदानी खेळाची तुमची सुरुवात कधी आणि कशी झाली?
1: धन्यवाद. आपल्या आकाशवाणी केंद्रामध्ये मला बोलावल्याबद्दल खूप खूप आभार. माझं नाव ज्योत्स्ना विजय आमटे, लग्नानंतरचं नाव ज्योत्स्ना गिरीश पाथरवट. मी सध्या सांगली या ठिकाणी राहते. माझ्या खेळाची सुरुवात ही इचलकरंजी शहरामध्ये झालेली आहे. माझं माहेर आहे ते इचलकरंजी. तर या इचलकरंजी शहरामध्ये माझ्या खेळाची सुरुवात माझ्या आईपासून, म्हणजेच माझ्या घरापासून झालेली आहे. माझ्या घरामध्ये माझी आई ही व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे, त्यामुळेच मला खेळायची कदाचित आवड निर्माण झाली असावी असं मला वाटते. माझी आई माझी पहिली गुरु आहे. जे म्हणतो की आपण आपले गुरु हे घरातच असतात, आई आणि वडील. तर त्यामध्ये माझ्या आईनं माझ्यातले जे गुण बघितले त्या गुणावरून मला खेळायची आवड निर्माण झाली आणि ह्याची सुरुवात गंगामय विद्या मंदिर इचलकरंजी ह्या शाळेपासून झाली. की आपण शाळेमध्ये काय करतो, शाळेमध्ये ज्या क्रीडास्पर्धा होतात छोट्या छोट्या, पहिली ते चौथी, बालवाडी ते चौथीपर्यंतच्या, त्याच्यामध्ये बटाटा रेस आलं, रनिंगच्या स्पर्धा आल्या, लंगडी पळती आली, छोट्या छोट्या ज्या काही खेळ खेळले जातात, की त्याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये माझा नंबर येत गेला. तर त्या इव्हेंटमधून त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेचे जे क्रीडा शिक्षक होते गुंडप सर आणि भेडजवकर मॅडम,

0: त्यांच्या मार्गदर्शनाकडूनच माझ्या मम्मीला कळालं की तुमची मुलगी कुठेतरी चमक दाखवू शकते किंवा खेळामध्ये तिची प्रगती चांगली होऊ शकते आणि अभ्यासही तिचा बऱ्यापैकी चांगला आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती माझ्या आईला मिळाली तिथून माझी सुरुवात झाली. माझ्या आईनं तिथून मला रोज सकाळी उठवायचं, ती लोणावर असायची, मी तिच्यासोबत रनिंग करायचं, एक छोटंसं लहान मुलांना आमिष जे दाखवलं जातं की बाबा तू एवढं पळ, मी तुला एवढं करून देते, तू एवढं हे कर, तुझ्या आवडीचं काहीतरी खाऊ देते किंवा चॉकलेट देते, हा लहान मुलांचा आवडता विषय की मला काहीतरी मिळणार आहे, मला जे मिळणार आहे त्यासाठी जे मूल करतं तीच माझी प्रगती होत गेली. आणि ही प्रगती फक्त माझ्या आईकडूनच मिळत गेली, त्याच्यातून माझ्या जीवनशैलीमध्ये जो बदल होत गेला, अभ्यास बरोबरीनं खेळ हे दोन्हीही संलग्न असून पहिली ते चौथीपर्यंतचा जो प्रवास होता तो खूप चांगल्या रीतीनं गेला. आणि त्याच्यामध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या ठिकाणी ज्या स्पर्धा व्हायच्या त्या प्रत्येक ठिकाणी इचलकरंजीमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या स्पर्धांमध्ये माझा पुढे मागे का असेना फर्स्ट सेकंड थर्ड या 3 क्रमांकामध्ये मी पहिली ते चौथीपर्यंत ज्या स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये मी नंबर घेत गेले. ह्या प्रगतीमधून जी प्रगती माझी आईने आणखीन थोडीशी, ती स्वतः राष्ट्रीय खेळाडू व्हॉलीबॉलची असल्यामुळं तिला त्याच्यामधली चमक समजून आली की माझ्या मुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे, तर मी माझ्या मुलीला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तिनं जो मला फोर्सफुली पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये तिचा प्रयत्न आणि माझी वाटचाल ह्याच्यामध्ये जी यशस्वीरित्या आली ती माझी नोकरी, म्हणजे प्लस प्लस टू इज इक्वल टू जी माझी नोकरी आहे आता तो विषय आहे.
1: बरोबर, म्हणजे अगदी लहानपणापासून आईनं तुम्हाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं आणि तुमच्याकडनं सराव करून घेतला.
0: बरोबर.
1: आणि हा सराव करतानाच तुम्हाला जय हिंद क्रीडा मंडळ याची ओळख झाली आणि मग आई तुम्हाला तिथं घेऊन गेली, तर त्याविषयी काय सांगाल, तुम्ही जय हिंद क्रीडा मंडळामध्ये कशा गेलात?
0: जय हिंद क्रीडा मंडळ हे इचलकरंजीमधील खूप नावाजलेलं मंडळ आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये. तर पूर्वी ह्या मंडळाचं नाव आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. राणीबाग म्हणून आमच्या इचलकरंजीमध्ये एक बाग आहे की जिला राणीची बाग म्हटली जाते, त्याच्या शेजारीच हे मंडळ आहे. तर जेव्हा आम्ही रविवारी, दर रविवारी आम्ही गार्डनला जायचो, तर त्यावेळेला त्या ग्राउंडची ओळख झाली की बाबा इथे मुलं सराव करतात, कशाचा सराव आहे, रनिंग आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, पलीकडच्या बाजूला व्हॉलीबॉल आहे, या सगळ्या गोष्टींचा सराव बराच वेळेला पाहिला गेला. फक्त मग थोड्या दिवसांनी माझ्या आईने तिथे चौकशी केली, तर माझ्या मुलीला प्रॅक्टिस करून घेण्यासाठी तुमच्या मंडळामध्ये घेऊ शकता का? त्या मंडळामध्ये मुली नव्हत्या, मुली नसल्यामुळे त्यांनी मुलींना सहभागी होण्यासाठी जो विषय त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर त्या अध्यक्षांच्या समोर किंवा तिथले जे कोच आहेत, खो खोचे आहेत, कबड्डीचे आहेत, ॲथलेटिक्सचे आहेत, तर त्यांच्या संमतीने मला तिथे एंट्री मिळाली. मला खूप मोठा सपोर्ट मिळाला तो जय हिंद मंडळचा, की त्या मंडळामध्ये जे काही माझे मार्गदर्शक होते, तर त्या मार्गदर्शनाखाली जे सर माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेणारे जे काही माझे गुरुवर्य होते, गोरे सर असतील किंवा आमचे अध्यक्ष सतीश डाळ्या सर असतील किंवा संजय निकम सर आहेत, अमानुल्ला आगा सर आहेत, की ते त्या त्या क्षेत्रामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो हे जे दोन ग्राउंड आहेत, तर ते दोन्ही ग्राउंड माझ्या एका मंडळमध्येच आहेत. माझ्या ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस घेण्यासाठी गोरे सर आणि निकम सर यांनी खूप प्रयत्न केले, त्याच्यामधून माझी जी प्रगती किंवा माझा जो स्टॅमिना आहे त्या स्टॅमिनाचा उपयोग त्यांनी माझा खो खो इव्हेंटमध्ये करून घेतला. तो माझा कन्वर्ट करून घेतला की ज्या वेळेला ॲथलेटिक्सच्या स्पर्धा संपतील त्याच्यानंतर ज्या शालेय स्पर्धा चालू होतात त्याच्यामध्ये खो खो इव्हेंट हा माझ्या ग्राउंडवरचा अत्यंत फेमस झालेला इव्हेंट आहे, तर त्या इव्हेंटमध्ये त्या दोन्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली मला ह्या ग्राउंडवरती खो खो इव्हेंट शिकायला पण मिळालं आणि त्याच्यापासून माझी पुढची प्रगती होत गेली.
1: आईनी तुम्हाला जय हिंद क्रीडा मंडळामध्ये खेळासाठी नेलं आणि त्यामुळं शाळेचा अभ्यास चालू असतानाच तुम्ही जय हिंद क्रीडा मंडळाच्या मैदानावर सुद्धा खेळ खेळायला जायला लागला आणि तिथल्या अनेक सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि तुमची खेळातली प्रगती होत गेली. छान. तर सुरुवातीला तुम्ही कोणते कोणते खेळ खेळलात?
0: सुरुवातीला माझा खेळ होता तो ॲथलेटिक्स होता, फोकस सगळ्या ॲथलेटिक्सकडे होता. त्याच्यामध्ये लॉंग इव्हेंट आले 2-3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर. माझी एकच पहिलीच आणि शेवटची रेस झाली ती 10 किलोमीटर कोल्हापूरमध्ये. त्याच्या आधी जेवढे काही इव्हेंट्स होते 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, हे आमच्या क्रॉस कंट्रीच्या स्पर्धा असायच्या, त्या शालेमध्ये पण असायच्या आणि आम्ही जे रोड रनिंग म्हणतो त्या रोड रनिंगच्या क्रॉस कंट्रीच्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये ह्याचा सहभाग जास्त असतो, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर. आता ज्या स्पर्धा होत्या त्या 2 किलोमीटरपासून सुरू होतात लहान मुलांपासून, पण आमच्या वेळेला फक्त 3 आणि 5 ह्या दोनच इव्हेंट असायच्या क्रॉस कंट्रीसाठी. तर त्या स्पर्धेमध्ये जी उडी मारायला लावली ते माझे संजय निकम सर, तर त्यांनी माझा जो इव्हेंट तयार केला की आम्ही रोज ग्राउंडवर जायचो, 30-40 राऊंड मारायचो, त्याच्यानंतर वॉर्म अप आला, बाकीचे इव्हेंट्स आले, त्याच्यासाठी लागणारे जे काही स्प्रिंट म्हणतो आपण आता त्या गोष्टीसाठी, म्हणजे स्पीडनी धावणे किंवा स्लो धावणे.

0: स्टॅमिना कसा ठेवायचा किंवा कोणत्या ठिकाणी वाढवायचा, कसा कवर अप करायचा, पुढच्या व्यक्तीला कवर करून पुन्हा आपला स्टॅमिना कसा स्टेबल ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्या निकम सरांनी आणि गोरे सरांनी माझ्याकडून करून घेतल्या. त्यामुळे मी सुरुवातीपासून लॉंग इव्हेंट म्हणजे जे लांब पल्ल्याचे जे काही स्पर्धा असतात क्रॉस कंट्रीसारख्या, त्या स्पर्धेमध्ये मी पारंगत होत गेले आणि त्याच्यानंतर त्या स्टॅमिनाचा उपयोग माझा खोखोमध्ये जास्त झाला. त्या खोखोच्या इव्हेंटमध्ये मी मुलांच्यात खेळायचे. माझ्या ग्राउंडवरती आम्ही, मी आणि रानूजेन माझी एक मैत्रीण आहे, तर आम्ही दोनच महिला पूर्ण इचलकरंजी शहरामधून दोनच महिला आम्ही खेळायचो बाहेर. तर तीही लॉंग इव्हेंट रनर होती, मीही लॉंग इव्हेंट रनर होते, पण आमच्या दोघींमध्ये एक फरक होता की ती फक्त ॲथलेटिक्सच खेळली आणि मी खो खो खेळत गेले. त्याच्यामध्ये मी पारंगत होत गेले की त्याचा ज्या स्टॅमिनाचा मला उपयोग करून घेतला सरांनी, तर त्या स्टॅमिनाचा उपयोगही झाला आणि तो इव्हेंट माझा कंटिन्यू होत गेला. त्या खो खोच्या इव्हेंटमुळं आज माझं इचलकरंजी शहर की ज्याच्यामध्ये राष्ट्रकुलच्या ज्या स्पर्धा झाल्या किंवा खो खो लीगच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या लास्ट इयरला, तर त्याच्यामध्ये खो खोसारख्या राष्ट्रीय खेळाडूंना त्यामध्ये संधी मिळाली आणि आता त्यांना नोकरीचे चान्सेस खूप चांगल्या पद्धतीने मिळाले आणि सरकारने ती घोषणा केली, त्याबद्दल सरकारचे खूप आभार.
1: छान छान. थोडक्यात मैदानी खेळाची तुम्हाला विशेष अशी ओढ आहे. शालेय जीवनामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो याबरोबरच तुम्ही आणखीन कोणते कोणते खेळ खेळलात याविषयी काय सांगाल?
0: शाळेच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही इन्वॉल्व्ह झालो त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो हा माझा इव्हेंट होताच, तर त्यासोबतच हॉलीबॉल, कबड्डी ह्या चार इव्हेंटमध्ये मी पुढं राहत गेले. ॲथलेटिक्स हा एक असा फक्त एक नाम आहे ॲथलेटिक्स, पण त्याच्यामध्ये खूप विभाग आहेत की त्याच्यामध्ये 100 मीटरपासून 10 किलोमीटरपर्यंत आणि अर्ध मॅरेथॉन म्हणतो, 21 किलोमीटर 42 किलोमीटर हे पूर्ण मॅरेथॉन आहेत. तर या सगळ्या स्पर्धा फक्त ॲथलेटिक्स रनिंगमध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, हार्डल्स, 100 मीटर 400 मीटर रिले, हे असे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये की ॲथलेटिक्समधले ते विभाग होत गेलेले आहेत की त्यापैकीसुद्धा मी 400, 800 आणि क्रॉस कंट्री म्हणजे 3 किलोमीटर 5 किलोमीटर ह्या स्पर्धेमध्ये मी, शालेय स्पर्धेमध्ये मी सहभाग घेत गेले आणि 10वीपर्यंत हा माझा कंटिन्यू इव्हेंट तसाच राहिला, ह्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. 400, 800, 1500 आणि क्रॉस कंट्री हे चार इव्हेंट माझे परफेक्ट असायचे. त्याच्या व्यतिरिक्त मी रिले, 100 मीटर 400 मीटर शालेय स्पर्धेमध्ये ज्या होणाऱ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये मी 100 आणि 400 रिले ह्याच्यामध्ये सुद्धा सहभाग होत गेले. त्यातही काही ठिकाणी नंबर आले. शेवटी तो ग्रुप इव्हेंट आहे, त्यामुळे शाळेचं नाव हे कंटिन्यू क्रॉस कंट्री आणि बाकीच्या इव्हेंट्स ह्याच्यामधून शाळेचं नाव खूप होत गेलं. आणि त्यानंतर शाळेने मला थोडीशी सूट दिली की बाबा ही मुलगी आहे तर हिला आपण कुठेही थांबू नये आणि हिला ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा खेळता येतील त्या त्या ठिकाणी हिला अवेलेबल करणं गरजेचं आहे. तर त्या शालेय स्पर्धेमध्ये मला शेखर शहा सर, त्याच्यानंतर माणगावकर मॅडम ह्यांचा खूप मोठा प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळाला. मी आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या स्पर्धेमध्ये खो खो जो इव्हेंट आहे माझा, तर त्यामध्ये इंटरेस्ट वाढण्याचं एक रिझन असं मिळालं, एका खेळामुळे जर मी आउट ऑफ सिटी जात असेल, मला जर त्या निमित्तानं जर बाहेरचं देश बघायला मिळत असेल किंवा प्रदेश राज्य बघायला मिळत असेल, तर त्याहून चांगली सुंदर संधी कोणती नाही आहे. कारण प्रत्येक प्लेअरला ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी त्यांना जाणं गरजेचं असतं आणि तिथे जाऊन ती स्पर्धा खेळली जाते. तर माझं पहिलं खो खोचं नॅशनल हे पवार सरांच्यामुळे सिलीगुडी जी आसाम आणि नेपाळच्या बॉर्डरवरती आहे, छोटंसं गाव आहे, पण पहिलं माझं ते ओपन नॅशनल.

ॲथलीट आणि खो खो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. लहानपणापासूनच मैदानी खेळाकडे असणारा त्यांचा ओढा, त्यांना मिळालेलं प्रोत्साहन आणि त्यांनी केलेली प्रगती ही आपण ऐकलीत. त्यांचा पुढील प्रवास जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार श्रोतेहो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. संपर्कासाठी पत्ता आहे सप्रेम नमस्कार विभाग, द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॅग नंबर 88. नमस्कार.

क्रीडांगण हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हाच कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 9:30 झाली आहेत. यानंतर ऐकूया भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

मधुवंती भिडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली जयंत भिडे यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं नरेंद्र भिडे यांचं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया शैलेश रानडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गीतरचना.

0: मिसाईला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस
1: तात्या त्याचे दात लई बाद आहेत
0: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
1: पोलीस
3: मिस सीमा
1: हो बोलते
3: लगेच पोलीस स्टेशनला या थांबा नाहीतर घरी येऊ हा
1: पण का मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय
1: डिजिटल अरेस्ट
3: 1,00,000 द्या वाचाल
1: इतके पैसे
3: बरं ठीक आहे एक लिंक पाठवली आहे लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल
1: जेल मध्ये तर तू जाणार तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय डिजिटल अरेस्ट असं काही नसतं हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा
4: हॅलो मम्मा

0: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, आरबीआय इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
0: हाय.
2: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया नाधो महानोर यांची गीतरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

सुरेश वाडकर यांनी गायलेली नाधो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अतुल वाघ यांचं हे गीत. संगीत आहे मिलिंद वासुदेव यांचं.

परिघातून आली आणि केंद्रबिंदू झाली. ती परिघातून आली आणि केंद्रबिंदू झाली. ती चांदण्यातून आली आणि कौमुदी झाली. ती चांदण्यातून आली आणि कौमुदी झाली. ती समृद्ध सुरातून आली आणि आविष्कार झाली. ती मनाच्या माध्यमातून आली आणि

0: अभिव्यक्त स्वरांच्या ओळी, अभिव्यक्त स्वरांच्या ओळी, धुंद शीतल वारा, अभिव्यक्त स्वरांच्या ओळी, धुंद शीतल वारा, उगवतीच्या पहाटेच्या ओंजळीत सोनेरी लाटांच्या मोहरा।
1: आणि आता भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया पुन्हा एकदा स्वप्नील बांदोडकर यांचा स्वर। गीतरचना आहे मिलिंद साने यांची आणि या गीताला संगीत आहे अशोक पत्की यांचं।

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. आता आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात थाम लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचंही गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.

हे होतं आशा भोसले यांनी गायलेलं वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत होतं राम कदम यांचं.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांनासुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
4: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
5: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
4: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
5: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
4: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
5: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
4: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर
5: FM वाहिनीच्या 100.6

0: मेगाहर्ट्ज वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली।
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी पंढरीची वारी या चित्रपटातलं अनूप जलोटा यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचं हे गीत ऐकूया। संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सामुदायिक गायनपाठ.

0: आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मराठी गीताचा पाठ।
1: मुलांनो नमस्कार, आज आम्ही आपल्याला मराठी भाषेतील एक गीत शिकवणार आहोत। या गीताचे कवी आहेत श्री दी इनामदार आणि या गीताला संगीत दिलंय विश्वनाथ ओक यांनी। आणि बरं का मुलांनो, स्वतः विश्वनाथ ओक हे आज आपल्याला हे गीत शिकवणार आहेत। मुलांनो, या गीतातून की नाही वाचन संस्कृतीचं महत्त्व सांगितलंय। वाचनाचा छंद हा सर्वात उत्तम छंद आहे। वाचनामुळे काय काय होतंय माहितीये तुम्हाला? वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्याला कठीण वाटणारी कामं देखील सोपी वाटायला लागतात। तेव्हा चला तर प्रथम हे गीत लिहून घ्या बरं।
2: वाचाल तर वाचाल, येईल घरी आभाळ। वाचाल तर वाचाल, येईल घरी आभाळ। एखाद्या नक्षत्राचे सोयरे तुम्हीही व्हाल। एखाद्या नक्षत्राचे सोयरे तुम्हीही व्हाल। अब ये पहिला अंतर आहे। वाचाल तर वाचाल, मोकळे श्वास मग घ्याल। वाचाल तर वाचाल, मोकळे श्वास मग घ्याल। अनमनातला अंधार होईल तेज वेल्हाळ। अनमनातला अंधार होईल तेज वेल्हाळ। अब ये दूसरा और आखरी अंतर आहे। वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल। वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल। चालाल असे चालाल, छातीची होईल ढाल। अच्छा बच्चों, अब आपने यह गाना लिख लिया है।
3: हाँ सर।
2: अब हम यह गीत सीखेंगे।
4: तो अब मैं आपको गीत की तर्ज सिखाऊंगा। इसके लिए चार मात्रा के केहरवा ताल का प्रयोग किया है। वो ताल इस प्रकार है। धागे नति नक धिन, धागे नति नक धिन। ये ताल आपकी समझ में आ गया?
3: हाँ सर।
4: तो चले अब हम पूरा गीत अभी सीखेंगे।

0: तर मुलांनो, आता हे गीत तुम्ही शिकलात, हे गीत उत्तम रीतीनं तुम्हाला म्हणताही येत आहे, तेव्हा आता काय करायचं, घरी जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हे गीत शिकवायचं, तसंच त्यांना देखील वाचनाचे फायदे समजावून सांगायचे आहेत बरं का. तर मुलांनो, आज इथेच थांबूया. नमस्कार.
1: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात मराठी गीताचा पाठ आपण ऐकत होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:33 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या आजच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। रसिक हो, केवळ हिंदी मराठी नाही तर अनेक भाषांमध्ये आपल्या गोड आवाजानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम। तर आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात पार्श्वगायिका साधना सरगम यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच ऐकणार आहोत त्यांच्याच आवाजातली ही सदाबहार हिंदी चित्रपट गीतं। कार्यक्रमात सुरुवात करूया। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलाकार या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं, आणि या गीतासाठी स्वर आहे साधना सरगम यांचा।

साधना सरगम यांनी गायलेलं कलाकार या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. तर श्रोते हो, साधना सरगम या पूर्वाश्रमीच्या साधना घाणेकर महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका सांगीतिक कुटुंबातच त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई या एक सुप्रसिद्ध गायिका आणि संगीत शिक्षिका होत्या. त्यांच्या आईचं नाव नीला घाणेकर. साधनाजी यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांच्याकडेच संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. बोलूया त्यांच्या कारकिर्दीविषयी आणखीन. त्यापूर्वी ऐकूया त्यांच्याच आवाजातलं फिर तेरी कहानी याद आई या चित्रपटातलं हे सदाबहार गीत. कतील शिफाई यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

साधना सरगम यांनी गायलेलं फिर तेरी कहानी याद आई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. तर श्रोते हो, साधनाजींचं कुटुंबच संगीतप्रेमी असल्यामुळं त्यांना लहानपणापासून घरातूनच संगीताचा वारसा मिळाला. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी दूरदर्शनसाठी सूरज एक चंदा एक हे गाणं गाऊन आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी त्यांना सर्वप्रथम बालकलाकार म्हणून रंगमंचावर गाण्याची संधी दिली. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी त्यांचं आडनाव घाणेकर ऐवजी सरगम असं घेतलं. बोलूया त्यांच्याविषयी. तत्पूर्वी ऐकूया साधना सरगम यांच्या समवेत कुमार सानू यांच्या आवाजात दामिनी या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

दामिनी या चित्रपटातलं साधना सरगम आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या आवाजातली काही सदाबहार गीतं. आपल्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये साधना सरगमजी यांनी अनेक संगीतकारांबरोबर गाणी गायली, त्यामध्ये विशेषतः कल्याणजी आनंदजी यांच्यापासून लक्ष्मीकांत प्यारेलाल, नदीम श्रवण, संगीतकार जतीन ललित, संगीतकार विजू शहा यांच्यासोबतची त्यांची गाणी विशेष सुप्रसिद्ध झाली. विश्वात्मा चित्रपटातलं हे गाणं श्रोते हो आपल्या सगळ्यांचंच लोकप्रिय आहे, त्याच गाण्याचा आनंद आता आपण घेणार आहोत. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे विजू शहा यांनी. ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात विश्वात्मा या चित्रपटातलं हे गीत.

तर श्रोते हो, साधनाजींनी केवळ हिंदीतच नाही, त्याचबरोबर मराठी, कन्नडा, गुजराती, भोजपुरी अशा अनेक चित्रपटांमधून पार्श्वगायन केलं. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना अनेक मिळालेले आहेत. हिंदी चित्रपटातल्या गीतांसाठी स्टार स्क्रीन पुरस्कार, तसंच फिल्मफेअर, IIFA, स्टार स्क्रीन, GIFA, अप्सरा, झी सिने पुरस्कार, तसंच मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. 2000 साली दिनाकरन पुरस्कारानं, तसंच कोकण सह्याद्री स्वररत्न पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. साधनाजींची कारकीर्द अजूनही या चित्रपटसृष्टीत सुरू आहे. त्यांच्या भावी प्रोजेक्टसाठी आपणही त्यांना शुभेच्छा देऊया. आणि आता कार्यक्रमाच्या अंतिम गीताकडे वळूया. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत साधना सरगम यांच्या युगुला आवाजात, आत्मा या चित्रपटातलं. समीर यांच्या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

साधना सरगम यांनी गायलेलं आत्मा या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आज या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या आवाजातील काही सदाबहार गीतांचा आनंद आपण घेतला. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 11:40 झाली आहेत.

0: तुम्ही म्हणाल तस, तुम्ही म्हणाल तस।
1: शैलेश रानडे यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत। कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकुंद पणसळकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना। संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं।

भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी अनुराधा नेरूरकर यांची गीतरचना ऐकूया. गायक आणि संगीतकार आहेत भगवंत नार्वेकर.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या

0: हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमणकोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला, तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हा, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष, आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाहीये. आणि जेव्हा मी ऍज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं, आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्ले ग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या, पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ऍज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले, मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड्स ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी, आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्याबरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं, आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडोलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा, आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू हळू ओळख मला व्हायला लागली, आणि मग मी 2024 मध्ये माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
0: अच्छा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
1: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि मुलांपर्यंत पोचावं अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
0: बरोबर. ताई, मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
1: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत, पण जसं जसं मी हा कोर्स केला माझ्या हेरिटेज बद्दल माहिती व्हायला लागली, मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते. तांबटाई जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं अरे किती जुने जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू हळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
0: अच्छा, तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता?
1: हो, अगदी अगदी.
0: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
1: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाळी कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथे जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
0: बरोबर. ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देऊळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
1: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी

0: आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं म्हणजे. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
1: अरे वा,
0: हो बर. आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात
1: दर्शनासाठी.
0: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती.
1: शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्यानिमित्ताने
0: तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होते.
1: आणि 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं आणि त्याची
0: आणि बाल्कनी वगैरे. हा वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्यावर किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो. कारण तिथे काही असे कार्विंग आहेत राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं. जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
1: त्यांच्या काळातला कुठेतरी पगडा असतो ना त्या काळातलं एक जण काहीतरी खून ठेवून जात.
0: अगदी अगदी. तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
1: मग तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो. अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल. तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
0: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर फक्त 5 राम मंदिर आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच. त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत. रहाळकर राम मंदिर आहे. 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे ते वाड्यात आहे. अशी मंदिरं ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हा तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातला सगळ्यात जुनं पेठ जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ. तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक तिकडचे जुने वास्तू म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी. तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर गणपतीमध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर 5 फक्त मानाचे गणपती नाही पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
1: अशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो तर तो गणपती मला असं ह्याच्यात कव्हर होत असतो. दरवेळेला मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या बरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
0: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळी नावं कशी पडली याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची तर तिथे बटाटे विकले जायचे म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथे जेव्हा जेवायची तर ती जे पत्रावळी किंवा या गोष्टी तिथे सोडून जायचे तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्या मारुती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या 1-2 वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
1: अच्छा. आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात का? दिवस पूर्ण लागतो सगळं फिरण्यासाठी?
0: नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होतो. 2.5 तास मॅक्सिमम.
1: हे 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
0: हा तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची

0: माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो, ती जास्त इंटरेस्टिंग होते आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती ही गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
1: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभार आळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं त्यामुळे. तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉकमध्ये?
0: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून, म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
1: हा,
0: पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूड वॉकमध्ये मी सुरुवात त्या फूड वॉक तिथून करते आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूड वॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्स्टाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले तर तिकडे वीव्स कसे पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून. तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करते.
1: बरोबर.
0: की 2-2 दिवसाच्या
1: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणी, त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याच लोकांना माहिती देणार आहात.
0: आणि थेऊरला जसं मी म्हटलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्स वरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत पण त्या मशीन्स वर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिप मध्ये ऍड करणं हे मी बघत असते की
1: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितलेलं की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
0: तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात, त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय, खूप रन्स पण होतात, बायका साड्यांमध्ये जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला, की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वस्तूची त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला तर माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशी बघा असं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपला कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्याच, त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच करत आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात. त्यावेळेला तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मालमत्ता
0: किंवा एखाद तर मला असं अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण ओनली फोटोग्राफी आणि ह्यामुळं कसं होतं की त्यांची मे बी
1: ती जी सुरक्षित त्यांना भीती वाटते.
0: पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत. ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकतो.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन

0: परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
1: आधीच
0: बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्यावेळेला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली.
1: म्हणजे हा प्रश्न मला वाटतो विचारायला संभवता कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात म्हणजे असे कुठल्या कंपनीज मधून आले तर मी त्यांना घेऊन जाते. तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवारवाडा म्हणजे तो आतून इतका सुंदर अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवारवाड्याचं हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती तीन स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं.
1: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो पण
0: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं दाखवता तुम्ही नव्यानं.
1: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही. आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहे तिकडे जेव्हा आपण आत जातो त्याचा पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
0: मी जेव्हा मंडईत गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत ते
1: स्टोरेज
0: साठीच केलेलं आहे. ते खूप जुनं असावं बहुतेक, त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात. मला अजूनही काही ठिकाणी
1: आहे आहे या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना पण ते आहे. अजून एक सांगते आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळेस जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील. तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत. तर अशा गोष्टी तिथे त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत. आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंत्याला गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते. तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहे म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
0: अच्छा अर्चना तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे काय वाटतं तुम्हाला.
1: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते का नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही तर त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं त्या काळी ती लोक कशी राहत असतील आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळे हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणच होईल जास्त.
0: नक्कीच नक्कीच आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाईज करता त्यावेळेला साधारण कोणत्या एजची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का

0: हाँ, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची, तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुप मधली लोक. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सला.
1: म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत. मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत.
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते. तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात. हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्स म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं. त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक. हे कळतं फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले, तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात. तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो, प्रत्येक गावाचा एक दैवत असतो, तर ते दाखवायला घेऊन जातात. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ती सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ते पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असं सर्कल केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथं मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा.
1: तिला पूजा
0: तिला, हा बरोबर, शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि मी असं म्हणते की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण आपण स्वतः जितका कचरा करतो पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस, जवळपासच्याच रिसोर्सेस मधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून. अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळं त्यांनी मला गूळ दिला. तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता, म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही पण आपण जसं श्रीखंड हा खातो. आणि ते मला व्यवस्थित करतात, ते म्हणजे हो. आणि हे घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही. त्यामुळे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गूळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स, त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बर,
0: हा, त्यांचं ते पानं बिन लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बर,
0: हो. तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले, तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खूप छान असणारे तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक

0: मधून आपण घडवता आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही तर त्याच्या मागच्या कथा संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना, आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची सौद्या कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अरे अरे अरे, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. आय आय आई, आता उठून जावं लागणार दार उघडाया. कोण आहे?
2: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
1: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
2: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
1: तू ओळखतीस मला?
2: नाही.
1: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकडं? चल्ली.
2: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
1: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठं ये आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोप दे बर मला, जा म्हणलं ना.
2: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आली आहे म्युन्सिपाल्टी कडून. हे बघा, हे माझं आयकार, मला तुमची काही माहिती हवी आहे.
1: अजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? हा ग, मला माहिती आहे तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून नेत्यात.
2: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखव ना की मी तुम्हाला.
1: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस, चल्ली म्हणलं ना.
2: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचाय.
1: म्या नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
2: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म?
1: ते काय मला माहित. आता
2: का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून?
1: तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पण काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय?
2: काय म्हणालात?
1: काय नाही, बघू बघू बघू तुझा फारम आण बरं इकडं.
2: हे बघा,
1: बघू बघू बघू.
2: हा आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा दोषांचा आहे, पाठच्या मजल्यावर राहतात ना त्यांचा.
1: बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं 5 जोशी राहत्यात, एकदा इथं येऊन तुला लगेच कसं लक्षात राहिलं ग कि ह्या 5व्या मजल्यावरच्या जोशांचाच फारम हाय ते? नक्कीच तू पाळ ठेवल्यास बघ आमच्यावर.
2: अहो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना.

0: म्हणून लक्षात राहिले इतकंच.
1: अस मला पशुतीस पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या? सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फार्म कुठे?
0: अहो आजी, सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत. आता काय कुलप भरून देणार आहेत का साम? हे बघा बाकीच्या लोकांचे साम. हा बघा बघ त्या गोल गोट्यानं पण भरलाय फार्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना वाली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत ये बस इत.
2: अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा.

0: चावण्या मधल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत. आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा बघ त्या गोल गोट्यानं पण भरलाय फॉर्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना वाली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत ये बस इत. आहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म. तू बरी भरशील माझा फॉर्म? हा माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फॉर्म भरून देते म्हणे. अहो आजी तुम्हाला त्रास नको म्हणून म्हंटल मी, नकळत राहिलं बरं तुम्हीच. तुम्ही घरात किती माणसं ते लिहा. माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया, चार बुक शिकले मी अभी. बर बर लिहा तुम्हीच, कोण कोण राहतो घरात, त्यांची नाव लिहा इथे. घरात वय म्हणजे बघा, शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या. काय इतक्या लवकर हाताने घरात? हे तर नाही ग आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा शंकरराव म्हणजे दादानी अण्णाचा बा म्हणजे आमच्या धनीच की ग. रमी आणि सुमी दादाने अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू आणि हनुम्यान शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसं अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ. ओ आजी तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा. अग काय थाट आहे आमचा गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात, बक्कळ शेती वाडी जमीन जुंबलं काय विचारू नगस.
1: नाही विचारत आहे तुम्हाला, मला उशीर होतोय हो, सांगता का प्लीज इथं कोण कोण राहत ते?
0: इथं वय ओकलेले काळे ई पांढरे हिरवे डोळे,
1: अहो
0: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी
1: शी. अहो काय हे अख्ख्या सोसायटीत कोण राहत ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
0: मला काय माहित,
1: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या, कशाला उगाच वायफळ माहिती सांगून माझा वेळ वाया घालवताय.
0: बर बर
1: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
0: 17.
1: 17 जण राहतात इथे?
0: अग मग अशी सांगितली ना व समधी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची, मज बर परत शंकरराव दादा अण्णा.
1: अहो आजी अहो किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडचे नाही इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत.
0: अग परवा आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला.
1: अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीच मला काय माहित नाही.
0: अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं, जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं.
1: अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कोणी आहे का दुसरं?
0: काय काय ताप आहे म्हणतीस? हा माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं,

0: काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतंय तुला? नाही बरं जा तुझा फारम, काय करशील? मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस? म्हणजे तुम्ही काय भूत भेट आहात का? काय राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम येते मी. अग घाबरू नगस, गंमत केली मी जरा तुझी. कुठे निघालीस? ये आत ये, पाणी पी थोड, कलिंबू सरबत करू. खर तर आता माझी चाचीच ये झालीय, पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार बरफ घालून. नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगे. अशी बरी सोडन ना तुला, ये आत ये. अग घाबरू नगस, आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ. नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे. तो फॉर्म पण तुमच्याकडे राहू दे, येते मी. थांब, अग दाम के जरा. आव आव येता का जरा बाहेर? या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय. माझी लाखीची आहे ग भूत व्हायची, पर मरण असं काय येत? ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार. आजोबा अजून नाही अजून बाहेर. येतील येतील, इतकी काय घाई आहे? अहो आजी, तुम्हाला नसेल घाई पण मला जायचंय घरी. आव आव येत आहे ना बाहेर. बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ. 4 महिने आहो आजी, काय बोलताय काय तुम्ही? अग खरच 4 महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या बाहेर या म्हणून, पण येतच नाहीत बघ. काय बी ऐकत नाहीत माझ. पोरांनी आमच्या गावचं सगळे ऐकून खाल्लं आणि आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय ग म्हणा म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं लपून आणलेले पैक दागिने होते, ते ऐकून हे घर भाड्याने घेतलं. पण तबी त्यांना काय बी करमलं नाही बघ. आणि एक दिस असच दुपारच्या लाज झोपले, चहा झाल्यावर 10 हाका मारल्या, पण एक नाय दोन नाय, हात बघायला गेले तर समज संपला होता गा. काय बोलताय तुम्ही? मला भीती वाटते ना, चल चल मी निघते. अग पुढचं तरी ऐक. नको नको, मी चालले चल. अग म्या कशी मिळाले ते तरी ऐक.
1: काय ग, कोण आले, कोणाशी बोलतीस?
0: आव मला फसवायला आली होती एक बामटी, कस हुसकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेती आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना. ते तवाच ठरवलं होतं म्या, आज कोणी आलं घरला तर त्यांना कसं पळवून लावायचं ते.
1: लय हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू? हा नक्की बामटीच होती का ती? अग आपल्या सरकारकडनं तस जनगणनेच काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समद्या माणसानं

0: सहकार्य करून संधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार. आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईला झुसकवून लावलंस होय.
1: अव जनगणनेचं काम करायच पाहिजे, म्या कुठं नाही म्हणती. लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी. खर तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जात्यात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, होय ना.
0: आता कसं एकदम शानेवारी बराबर बोललीस बघ.
1: आव पर ह्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक. आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात, हे काय बरोबर आहे का सांगा मला.
0: अग पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं, धावर बोलवून आण तिला.
1: अव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा मी.
0: मी म्हंटलच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय. लावलं ना मला कामाला, आणतो बाई आणतो, मी तिला बोलून आणतो. तिला समधी खरी खरी माहिती देऊया बर का. आलोच मी.
2: मित्रांनो, आताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

बरं तर मैत्रिणींनो, या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांनी।

शत्रु अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळं अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे। आजच्या दिवशी दीप पूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं।

श्रोतो, भारतीय सण संस्कृती, मानवी जीवन आणि निसर्गाचं चक्र यांचं एकमेकांशी अतूट असा संबंध आहे. आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्यात येतात. आषाढातला काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करतो. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते.

श्रोतेहो, आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. देवापुढे दिवा दिसला की नकळतपणे आपले दोन्ही हात जोडले जातात. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेनं दीप पूजन करून शुभम करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणतो. अनेक विजेच्या दिव्यांचा प्रकाश असूनही देवासमोरचा तेल किंवा तुपाचा दिवा आपल्याला मनशांती देते, कारण त्याचा सात्विक प्रकाश आपल्याला समाधान देतो.

श्रोतो, आषाढ महिन्याच्या अमावस्या तिथीला अर्थात आजच्या दीप अमावस्येला घरातील धातूंच्या दिव्याची पूजा केली जाते. यासाठी सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून प्रज्वलित करतात. त्यांची हळद कुंकू फुलं पाहून पूजा केली जाते. पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो. काही कुटुंबात बाजरीच्या पिठांचं किंवा कणकेचे दिवे करून त्याची पूजा करतात.

प्रथमदीप अमावस्येचं औचित्य साधून कुटुंबात त्याचप्रमाणे विविध मंदिरं शाळा संस्था अशा ठिकाणी दीपपूजन केलं जातं. या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे.

0: श्रोते याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
2: आप एक पत्र 2 बजे तक लिखकर दे दीजिए स्पीकर साहब को. 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और

0: चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है।
1: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही, असा आरोपही त्यांनी केला। तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला। जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला। विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली। सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली। धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत। देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे, असं ते म्हणाले। प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रेटास यांनी उपस्थित केला। त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी, अशी सूचना अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी केली। मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली। लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे। विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला। अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं। दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे। 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे। देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला। मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे। मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली। सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

0: सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओडिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता ऐकूया जिल्हा वार्तापत्र अंतर्गत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 जणांचा मृत्यू, 2 जण पुरात बेपत्ता तर 51 घरांची पडझड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातल्या 9020 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच 3 जणांची प्राणहानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मुसळधार पावसात जिल्ह्यात 51 घरांची पडझड तर 11 जनावरे सुद्धा दगावली आहेत. धुळे तालुक्यातील आंबोडे गावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पिता पुत्रांचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या शेती, घरे आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण केले जात आहेत. धुळे जिल्ह्यात 30 जुलैला रात्री तसेच 31 जुलैला पहाटे पासून अतिवृष्टी झाली होती. यात 7 मंडळांमध्ये 11 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला होता. त्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर येऊन काही नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. सर्वात जास्त 26 घरे धुळे तालुक्यातील आहेत तर साक्री तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने साक्री येथे 1 आणि पिंपणेर येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आंबोडे गावातील नुकसानीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच पाहणी केली.

दिली आहे. मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांना 89,74,51,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,596 शेतकरी सभासदांना 32,13,99,407 रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे आवाहन देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच धुळे शहरात घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 250 दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि दूध व्यावसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

0: राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच धुळे शहरात घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 250 दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि दूध व्यावसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्राध्यापक डॉक्टर देसले यांनी बदलत्या बाजारपेठेतील गुणवत्तेचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील डॉक्टर धनराज चौधरी यांनी डेअरी व्यावसायिकांनी दूध स्वीकारताना घ्यावयाची काळजी, भेसळीचे प्रकार, भेसळ ओळखण्यासाठीच्या शास्त्रीय चाचण्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ATR लॅबोरेटरी जळगाव येथील प्रशिक्षक वृषाली दुबे यांनी दुग्ध व्यावसायिकांना अन्न सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण दिले. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मोठ्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे जिल्हाभरात आयोजन केले गेले. नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथे शहरातील बिरसा मंडा चौकात आदिवासी समाजांनी भव्य रॅली काढली. आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले. अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर आश्रमशाळेत विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 214 विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9,967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात रमेश राणे यांच्या स्वरात शांताबाई जोशी यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत प्रदीप वर्तक यांचं आहे.

कपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप वर्तक यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: पत्रलेखन हा विषय कोणासाठी जीवन मरणापेक्षाही महत्वाचा प्रश्न झाला आणि तो विचार करणाऱ्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणारे असतील तर त्यांच्या पत्रोत्तरातून दोघांचाही फायदा होण्याबरोबरच या विचारांच्या देवाणघेवाणीतून दूरगामी फलदायी परिणाम होण्याची शक्यता असते. महात्मा गांधी आणि लिओ टॉलस्टॉय यांच्यामध्ये असाच सार्थक पत्रव्यवहार झाला होता. हा पत्रव्यवहार 1 ऑक्टोबर 1909 रोजी सुरू होऊन तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 1910 पर्यंत चालला होता. त्या दोघाही महान व्यक्तींमध्ये 40 वर्षाचं अंतर होतं. एका योगायोगानं सुरू झालेल्या या पत्रव्यवहाराचे परिणाम इतके ठोस आणि प्रभावी होतील त्याची कदाचित त्या पत्रलेखकांना देखील कल्पना नसावी. अमेरिकेत राहणारे प्रवासी भारतीय क्रांतिकारी आणि फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संपादक तारकानाथ दास यांनी टॉलस्टॉय यांना 2 पत्र लिहिली होती. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग कोणता आणि त्याचं शस्त्र कोणतं असावं या प्रश्नाची उत्तरं त्यांना टॉलस्टॉय यांच्याकडून हवी होती. त्याबरोबरच तारकानाथ यांची इच्छा होती की इंग्रज जे भारतीयांवर अत्याचार करीत आहेत त्याविरुद्ध टॉलस्टॉय यांनी प्रखर शब्दात लिहावं. तारकादास यांच्या पत्रांनी टॉलस्टॉय यांना प्रभावित आणि विचलित केलं. त्यांनी उत्तर म्हणून जे निबंधात्मक पत्र लिहिलं ते एका हिंदूला पत्र या नावानं प्रसिद्ध झालं. तारकानाथ यांचा शस्त्रानं स्वातंत्र्य मिळू शकेल यावर विश्वास होता. त्यामुळे उत्तर म्हणून मिळालेल्या पत्रानं त्यांना खूप निराश केलं होतं. टॉलस्टॉयने इंग्रजांविरुद्ध सहिष्णुता बाळगणं आणि अहिंसेच्या मार्गानं चालण्याचं आवाहन केलं होतं. त्याच्याशी तारकानाथ सहमत नव्हते. ते पत्र योग

0: योगाने महात्मा गांधी यांच्या वाचनात आलं. त्या पत्रांत ते केवळ प्रभावितच झाले नाहीत तर अनेक वर्षापासून त्यांच्या मनात जे द्वंद्व चाललं होतं त्याचं उत्तर त्यांना मिळालं. टॉल्स्टॉय यांचं द किंगडम ऑफ गॉड विद इन यू हे पुस्तक देखील गांधीजी यांना प्रेरणा देऊन गेलं होतं. माणसांनी एकमेकावर प्रेम करीत जगण्यातच मानवजातीचं कल्याण आहे हे सत्य वैचारिक पातळीवरून भावनिक पातळीवर संक्रांत करणं हेच कलेचे उद्दिष्ट आहे असं टॉल्स्टॉयने एका ठिकाणी म्हटलंय. सत्य अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार हीच टॉल्स्टॉय यांची शिकवण गांधीजी यांनी प्रत्यक्षात उतरवली. आता एक नमुन्याचं पत्र पाहूयात. प्रिय महोदय, तुम्हाला आठवत असेल मी लंडनहून तुम्हाला पत्र लिहिलं होतं. तिथे मी प्रवासादरम्यान राहिलो होतो. तुमचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून तुम्हाला या पत्रासोबत मी संकलित केलेलं एक छोटंसं पुस्तक पाठवित आहे. मूळ गुजराती पुस्तक इंग्रज सरकारनं जप्त केलं आहे म्हणून मी भाषांतर प्रकाशित करण्याची घाई केली. तुम्हाला त्रास देताना मला संकोच होतोय पण तुमची तब्येत बरी असेल तर तुम्ही या लेखनाचे गुणदोष विवेचन करू शकलात तर ते माझ्यासाठी फार मौल्यवान असेल. तसंच तुम्ही प्रकाशित करण्यास परवानगी दिलेल्या एका हिंदूला पत्र च्या काही प्रती पाठवतोय. त्याचा एका भारतीय प्रादेशिक भाषेत अनुवादही झालाय. आपला नम्र ध्येयनिष्ठ एम के गांधी. गांधीजी यांची एकंदर 8 पत्र उपलब्ध आहेत. ती मिळवून वाचली पाहिजेत. त्यावरून गांधीजींच्या अहिंसा मार्गावरील प्रेरणा टॉल्स्टॉयच होते हे आपल्या लक्षात येईल.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि टॉल्स्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

श्रोतेहो, दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती, भाग पहिला. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यावश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणात दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही. परिणामी दूध उत्पादनात घट येते, तसंच पशुधनाची वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो. या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा उत्पादन उपयुक्त ठरतं. या पद्धतीमध्ये मातीचा वापर न करता कमी पाण्यात चारा तयार केला जातो. साधारणपणे 6 ते 7 दिवसात बिया अंकुरून 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे सुद्धा आहेत. पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक असा हा चारा मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचणारी कर्बोदक, प्रथिन, जीवनसत्व, खनिज आणि विविध एन्झाईम्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतो. पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये केवळ 6 ते 7 दिवसात पशुखाद्यासाठी योग्य ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. यामुळे कमी कालावधीमध्ये सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी पुरेसं ठरतं. तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70 ते 100 लिटर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते. हायड्रोपोनिक पद्धतीत कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे चारा तयार करता येतो. त्यामुळे दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उपलब्ध होतो.

0: हायड्रोपोनिक चारा उत्पादनात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही, त्यामुळे तयार होणारा चारा स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. या चारा उत्पादनासाठी कमी मजुरी लागते, तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यालगतच तयार करत असल्यामुळे वाहतूक खर्चातही बचत होते. दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी तापमान आणि आर्द्रतेचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. साधारणपणे 15 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 85% सापेक्ष आर्द्रता असलेल्या अर्ध नियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक चारा चांगल्या प्रकारे वाढतो. चाऱ्याच्या योग्य वाढीसाठी पुरेसा प्रकाशही आवश्यक असल्यानं लहान शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचं ग्रीन हाऊस उभारणं फायदेशीर ठरतं. शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाच्या ग्रीन हाऊस उभारण्यासाठी बांबू, लोखंडी पाईप किंवा पीव्हीसी पाईप यांचा सांगाडा तयार करता येतो. या संरचनेवर शेडनेट किंवा आवश्यकतेनुसार गोणपाटाचं आच्छादन करून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं. हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीचा पहिला भाग आज आपण ऐकला. याविषयीची अधिक माहिती उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती आपण ऐकली. आज ऐकला या माहितीचा भाग पहिला. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बिडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे, हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्याने ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार

0: होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे, या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
0: ज्यांना कोणाला सतत सर्दी, खोकला, दमाचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनायिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा सीटी स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
0: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो. ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ऍलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्य धनसंपदा हा पुन्हा प्रसारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप

AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना देशमुख मोहिते यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग गौंड सारंग. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत सय्या मैतो. द्रुत बंदिश 1 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत मंदे खबर. त्यांना तबला साथ प्रशांत फाटक यांची आणि हार्मोनियमची साथ केली आहे सुरेश फडतरे यांनी. ऐकूया साधना देशमुख मोहिते यांच्या गायनात राग गौंड सारंग.

गाणं ऐकलं तर राघोदा गौड सारंग, त्यांना तबला साथ प्रशांत फाटक यांची आणि हार्मोनियमची साथ होती सुरेश फडतरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होता.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र

0: नाट्य मंदिर प्रभा देवी मुंबई
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवाईचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्यांनी घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका

केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे. नांदेड वाघळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता एमजीएम विद्यापीठामध्ये व्ही शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रम

0: शाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू 4 जखमी तर विरले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचं प्रसारण आपण ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

0: तुझसे ही ललचा दूंगा क्या मैं तुझको पुकार करके
1: जाएगी।

0: 找到李海丽。
1: 哎嗨嗨嗨！
2: 滚蛋呀，你哪里给丢脏了？我的这一个
0: 这一个这一个，俺这才给干。

मध्यम लहरी 249 अंश आठ मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतहो याच बरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स OTT वरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत समृद्धी कुलकर्णी. सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत आणि या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक आणि हेमा यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना, अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट आहे यादे.

0: श्रोते हो, यादे या चित्रपटातील गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: उघडतेची मनवारेची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे। प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर। आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही।
2: श्रोतेहो, यानंतर प्रसारित करीत आहोत प्रासंगिक।
3: नमस्कार श्रोतेहो, प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोतेहो, कल्पना करा, आजपासून 100 वर्षांपूर्वीचा काळ। त्यावेळी दळणवळणाची साधनं अत्यंत मर्यादित, गावोगावी जाण्यासाठी रस्ते अपुरे, माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट नाही, ऐतिहासिक कागदपत्रांची डिजिटल प्रत नाही, ग्रंथालय मोजकी आणि इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटलं तर गावोगावी फिरून जुन्या वाड्यांच्या अंधाऱ्या कोठाऱ्यांमध्ये, धुळीने माखलेल्या पेट्यांमध्ये, किड्यांनी कुरतडलेल्या कागदांच्या गठ्ठ्यांमध्ये इतिहास शोधावा लागतो। अशा काळात सांगली जिल्ह्यातील एका प्राथमिक शिक्षकानं इतिहास संशोधनाचं व्रत स्वीकारलं, शाळेत मुलांना शिकवायचं आणि शाळेच्या वेळेबाहेर गावोगावी फिरायचं, जुन्या वाड्यांमध्ये जायचं, जहागीरदार आणि इनामदारांच्या घरातील कागदपत्र शोधायची, मंदिरं, मशीद, मठ, दर्गे, समाधीस्थळं, किल्ले, ऐतिहासिक वास्तू यांची माहिती घ्यायची, जुन्या हस्तलिखितांचा शोध घ्यायचा, लोकांकडून जुनी गाणी ऐकून ती लिहून घ्यायची आणि या सगळ्या सामुग्रीतून महाराष्ट्राच्या इतिहासाची हरवलेली पानं उजेडात आणायची। ही व्यक्ती होती मिया सिकंदरलाल अप्तार, सांगली जिल्ह्याचे हे सुपुत्र, पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाशी जोडलेले संशोधक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकणारे एक ध्यासवेडे इतिहासप्रेमी। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की इतिहास जतन करणाऱ्या या इतिहास संशोधकाचंच नाव आज इतिहासाच्या विस्मृतीत गेलंय। आजच्या कार्यक्रमात आपण याच विस्मृतीत गेलेल्या संशोधकाची कथा जाणून घेणार आहोत। ही कथा आहे ध्यासवेड्या संशोधक मिया सिकंदरलाल अत्तार यांची। 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात इतिहास संशोधकांची एक नवी चळवळ उभी राहत होती। मराठ्यांचा इतिहास केवळ आख्यायिका, बखरी आणि परंपरेतून सांगण्याऐवजी त्यामागील मूळ कागदपत्रांचा शोध घेण्याची गरज जाणवू लागली होती। मराठी शाहीच्या काळातील पत्रव्यवहार, संदा, फरमाने, दप्तरे, ताम्रपट, जमिनीचे दस्तऐवज, घराण्यांच्या नोंदी, देवस्थानांची कागदपत्र आणि विविध संस्थानिक आणि सरदारांच्या घरातील जुने दस्तऐवज हे सर्व इतिहासाचे अमूल्य स्रोत होते। पण ही कागदपत्र कुठे होती? काही जुन्या वाड्यांमध्ये, काही घरांच्या अडगळीत, काही देवस्थानांच्या पेट्यांमध्ये, तर काही संस्थानिकांच्या दप्तरखान्यात, आणि काही तर अक्षरशः धुळीत पडलेली, किड्यांनी कुरतडलेली, कसरींनी खाल्लेली, काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली। ही कागदपत्र वाचवण्यासाठी महाराष्ट्रात काही इतिहासप्रेमी आणि संशोधकांनी आयुष्य वाहून घेतलं। या परंपरेत वी का राजवाडे, वासुदेव शास्त्री खरे, द ब पारनीस, चिमणाजी वाड, गो स सरदेसाई, ग ह खरे, दत्ता वामन पोद्दार, आबा चांदोरकर, शन्ना जोशी, वासी बेंद्रे, अप्पासाहेब पवार यासारख्या अनेक संशोधकांचं मोठं योगदान आहे। यांनी केवळ ग्रंथ लिहिले नाहीत तर इतिहासाची मूळ साधने शोधली, ती जपली, त्यांचा अभ्यास केला आणि समाजासमोर आणली। याच इतिहास संशोधकांच्या मानदे

श्रेणीत एक महत्वाचं नाव होतं मिया शिकंदरलाल अत्तार यांचं. 12 ऑगस्ट 1893 सांगली जिल्ह्यातील भिलवडी इथं एका मुलाचा जन्म झाला. नाव मिया शिकंदरलाल अत्तार. आज आपण त्यांना इतिहास संशोधक म्हणून ओळखतो, पण त्यांचं सुरुवातीचं आयुष्य अत्यंत साधं होतं. ते कोणत्याही मोठ्या संस्थानिक घराण्यातील नव्हते. त्यांच्याकडे मोठी संपत्ती नव्हती. ते राजदरबारी अधिकारी नव्हते. ते विद्यापीठातील मोठे प्राध्यापकही नव्हते. ते होते एक प्राथमिक शिक्षक. पण सामान्य जीवन जगणाऱ्या या शिक्षकाच्या मनात इतिहासाविषयी विलक्षण कुतूहल होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तत्कालीन ट्रेनिंग कॉलेजमधून शिक्षणशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. शिकंदरलाल अत्तार यांची शिक्षक म्हणून विविध गावांमध्ये बदली होत असे. त्या काळी आजच्यासारखी प्रवासाची सोय नव्हती. नियमित बस सेवा नाही. प्रत्येक गावाला चांगले रस्ते नाहीत. प्रवासासाठी अनेकदा पायी चालावं लागे. पण या बदल्या अत्तार यांच्यासाठी केवळ सरकारी नोकरीतील प्रशासकीय प्रक्रिया नव्हत्या. प्रत्येक नवीन गाव म्हणजे त्यांच्या दृष्टीनं इतिहासाचं एक नवं पान. ते ज्या गावात जात त्या गावाची माहिती घेऊ लागत. ते गाव कधी वसलं, इथे कोणती जुनी घराणी होती, गावात कोणती जुनी वास्तू आहे, इथली मंदिरे किती जुनी आहेत, मशीद कधी बांधली, मठ किंवा दर्गा कोणाशी संबंधित आहे, जुन्या वाड्यांमध्ये कोण राहत होतं, गावात कोणते जहागीरदार किंवा इनामदार होते, त्यांच्या घरात जुनी कागदपत्र आहेत का, असे असंख्य प्रश्न ते विचारत आणि मग सुरू होत असे त्यांची इतिहास शोधण्याची मोहीम. कल्पना करा, एक जुना वाडा, अंधारी खोली, एका कोपऱ्यात लाकडी पेटी. पेटी उघडली की त्यातून बाहेर येणारे जुन्या कागदांचे गठ्ठे. कागदावरची अक्षर फिकट झालेली, काही पानं फाटलेली, काही कागदांवर काळाच्या खुणा, काहींवर किड्यांनी केलेली कुरतड आणि त्या कागदांमध्ये दडलेला शेकडो वर्षांचा इतिहास. शिकंदरलाल अत्तार अशाच कागदांचा शोध घेत असत. गावात एखादं जुनं घराणं असेल तर त्या घराण्याच्या लोकांशी संपर्क साधत, विनंती करत, अर्जव करत, जुन्या कागदपत्रांचं महत्व समजावून सांगत आणि शक्य तितकी कागदपत्रं मिळवत, त्यांचं वाचन करीत, नोंदी घेत, तुलना करत आणि त्यातून इतिहासाची माहिती शोधत. आज आपण एखाद्या माहितीच्या शोधासाठी काही सेकंदात इंटरनेटवर शोध घेतो, पण अत्तार यांच्या काळात एका छोट्या माहितीमागे कधी कधी अनेक दिवसांची पायपीट असे. याच काळात पुण्यात इतिहास संशोधनाची एक महत्वाची संस्था आकार घेत होती, भारत इतिहास संशोधक मंडळ. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या पुढाकारानं या संस्थेनं महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाला नवी दिशा दिली. मंडळात संशोधकांच्या सभा होत. संशोधक आपले शोध निबंध वाचत, चर्चा होत, नवीन कागदपत्रांची माहिती समोर येत आणि या संशोधनाचे निष्कर्ष पुढे नियतकालिके आणि ग्रंथांच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात. शिकंदरलाल अत्तार यांना या मंडळाच्या कार्याची माहिती मिळाली. त्यांना जाणवलं, आपण गावोगावी जे शोधतो आहोत त्याला एका व्यापक इतिहास संशोधनाच्या व्यासपीठाची गरज आहे आणि त्यांनी मंडळाशी संबंध जोडला. 1917 ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले. तेव्हापासून त्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली. अत्तार शिक्षक म्हणून काम करत होते, पण त्याचबरोबर ते संशोधकही होते. सांगली जिल्ह्यातील म्हणजे त्या काळच्या सातारा जिल्ह्यातील वाळवा, पलूस, देवराष्ट्रे, भिलवडी आणि आसपासच्या प्रदेशात त्यांच्या बदल्या होत असत आणि प्रत्येक ठिकाणी ते इतिहास शोधत. गावागावातील घराणी, देवस्थानं, दर्गे, मठ, जुन्या वास्तू, लोकपरंपरा, कागदपत्र, लोकसाहित्य या सगळ्यांचा ते अभ्यास करत आणि मग पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभेत जाऊन आपले शोधनिबंध सादर करीत. विचार करा, सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारा माणूस आपल्या संशोधनाच्या कागदपत्रांसह पुण्यात जातो आणि महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधकांसमोर आपला शोधनिबंध मांडतो. ही गोष्ट साधी नव्हती. त्यासाठी आत्मविश्वास हवा होता, अभ्यास हवा होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कामावर विश्वास हवा होता. शिकंदरलाल अत्तार यांच्या संशोधनाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इतिहास संशोधनाचा केंद्रबिंदू केवळ मोठ्या राजे महाराजांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर त्यांना आपल्या गावांचा इतिहास महत्वाचा वाटला, स्थानिक देवस्थानांचा इतिहास महत्वाचा वाटला, सामान्य लोकांच्या परंपरा महत्वाच्या वाटल्या, लोकगीतं महत्वाची वाटली, एखाद्या दर्ग्याभोवतीची परंपरा महत्वाची वाटली, एखाद्या घराण्यातील जुना दस्तऐवज महत्वाचा वाटला. म्हणजेच इतिहास हा फक्त

राज्यांचा नसतो, तो समाजाचाही असतो ही भूमिका त्यांच्या कार्यातून दिसते. त्यांच्या संशोधनातील एक उल्लेखनीय विषय म्हणजे आष्टे येथील भावई उत्सव अथवा शाक्त संप्रदायी खेळ. हा केवळ एखाद्या उत्सवाचा वर्णनात्मक लेख नव्हता, अत्तर यांनी त्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला. लोकपरंपरा कशी निर्माण होते, धार्मिक विधींचं सामाजिक जीवनाशी नातं काय, एखाद्या गावाच्या सांस्कृतिक स्मृतीमध्ये अशा उत्सवाचं स्थान काय, या प्रश्नांच्या संदर्भातून त्यांनी अभ्यास केला. आज लोकसंस्कृतीचा अभ्यास हा स्वतंत्र शैक्षणिक विषय आहे, पण त्या काळात एका प्राथमिक शिक्षकाने ग्रामीण लोकपरंपरेचं दस्तऐवजीकरण करण्याचं काम केलं ही गोष्ट निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांनी भिलवडी येथील मदनशहा दर्ग्याचाही अभ्यास केला. यातून त्यांच्या संशोधनाची व्याप्ती स्पष्ट होते. मंदिर असो, मशीद असो, दर्गा असो, मठ असो, जुना वाडा असो, अत्तर यांच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाण हा इतिहासाचा स्रोत होता. ते धार्मिक भेदांच्या चौकटीत इतिहास पाहत नव्हते. त्यांना त्या वास्तूच्या मागची सामाजिक आणि ऐतिहासिक प्रक्रिया समजून घ्यायची होती. सिकंदरलाल अत्तर यांचं आणखी एक महत्वाचं योगदान म्हणजे लोकसाहित्याचं संकलन. गावोगावी फिरताना त्यांना जाणवलं की अनेक मौखिक परंपरा नोंदवल्या नाहीत तर त्या कायमच्या नष्ट होऊ शकतात. गावातील जुनी गाणी, लोककथा, धार्मिक पद, कवींचं अप्रकाशित साहित्य, समाजाच्या स्मृतीत असलेल्या कथा, हे सर्व त्यांनी संकलित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जुनी मराठी गीतं, विशेषतः गोराख्यांची गाणी यांचाही अभ्यास केला. आज आपण लोकसाहित्याला सांस्कृतिक वारसा म्हणतो, पण त्या काळात या साहित्याचं

करणाऱ्या काव्यप्रकाराला जंगनामा म्हटलं जातं. हे साहित्य मराठी भाषेतील मुस्लिम लोकपरंपरेचा महत्वाचा भाग आहे. अत्तार यांनी हे साहित्य गोळा केलं, त्याचा अभ्यास केला आणि त्यावर शोध निबंध सादर केला. ही गोष्ट आजच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाची आहे, कारण महाराष्ट्राची संस्कृती ही अनेक समुदायांच्या परंपरांनी तयार झालेली आहे. मराठी भाषा ही केवळ एका धर्माची भाषा नाही, ती विविध समुदायांच्या अनुभवांनी समृद्ध झालेली आहे. आणि अत्तार यांनी आपल्या संशोधनातून हे वास्तव जपण्याचा प्रयत्न केला. अत्तार यांचा इतिहासाचा शोध केवळ कागदांपुरता मर्यादित नव्हता. गावोगावी फिरताना त्यांनी अनेक ऐतिहासिक वस्तूही जमा केल्या. वाघनखे, तोफा, तोफांचे गोळे, हत्यारे, नाणी, हस्तलिखित अशा अनेक वस्तू त्यांनी शोधून काढल्या. यातील काही वस्तू त्यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट दिल्या. इतिहासाचार्य व्ही का राजवाडे यांना त्यांनी एक ताम्रपट मिळवून दिला. हा ताम्रपट राजवाडे यांनी प्रसिद्ध केला. यातून अत्तार यांच्या शोध कार्याचं महत्व लक्षात येतं, कारण ते स्वतःसाठी संग्रह करत नव्हते. त्यांना या वस्तू आणि कागदपत्र संशोधकांच्या आणि समाजाच्या उपयोगी पडावीत असं वाटत होतं. सलग 25 वर्ष सरकारी प्राथमिक शिक्षकाची नोकरी सांभाळून गावोगावी बदल्या होत असताना उन्हात, पावसात, मर्यादित प्रवास साधनांमध्ये कधी पायी तर कधी उपलब्ध साधनांनी शिकंदरलाल अत्तार इतिहासाच्या शोधात फिरत राहिले. त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे होती ती जिज्ञासा, होता तो अभ्यास, होती ती पायपीट करण्याची तयारी आणि होतं ते इतिहास जतन करण्याचं वेड. अत्तार यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभा, संमेलनं आणि संशोधनाच्या व्यासपीठावर आपले निबंध सादर केले. त्यांचं काम त्या काळातील मान्यवर इतिहास संशोधकांच्या लक्षात आलं. म्हणजेच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून काम करणाऱ्या एका प्राथमिक शिक्षकाच्या संशोधनाला पुण्यासारख्या बौद्धिक केंद्रात स्थान मिळालं. हा त्यांच्या कामाचा मोठा सन्मान होता. त्यांच्या संशोधनातून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक स्थानिक इतिहासविषयक संदर्भ समोर आले, पण त्यांचं कार्य व्यापक प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचलं नाही. सन 1943 सुमारास शिकंदरलाल अत्तार यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनं अनेक कागदपत्र, नोंदी, संशोधन विषय आणि संकलित साहित्य यांच्याशी जोडलेली एक महत्वाची कडी कमकुवत झाली. अत्तार यांच्या निधनानंतर भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस चिंतामणी कर्वे यांनी त्यांच्या कार्याविषयी अत्यंत अर्थपूर्ण उद्गार काढले होते. त्यांच्या मते मिया शिकंदरलाल अत्तार यांनी मराठीची मोठी सेवा केली होती. ते इतिहास संशोधक होते आणि त्यांच्या अकाली निधनामुळे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज यांच्यातील एक दुवा नाहीसा झाला. त्यांचं कार्य सामायिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा मान म्हणून पाहता येतं. त्यांच्या निधनानं इतिहास जतन करणारा संशोधकच इतिहासाच्या विस्मृतीत गेला. ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही, ही आपल्या सामूहिक स्मृतीचीही परीक्षा आहे. पण अशीची गोष्ट अशी की अत्तार यांचं कार्य पुन्हा प्रकाशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीनं त्यांचं प्रकाशित आणि अप्रकाशित वाङ्मय संकलित करण्याचं काम सुरू आहे. त्यांचं समग्र साहित्य उपलब्ध झालं तर दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना एक महत्वाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. आज त्यांच्या कार्याकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावांच्या इतिहासात अत्तार यांनी शोधलेले संदर्भ दडलेले आहेत. त्यांनी ज्या कागदपत्रांना महत्व दिलं, ज्या लोकगीतांची नोंद केली, ज्या परंपरांचा अभ्यास केला, ज्या वस्तू जतन केल्या, त्या सर्व आपल्या सांस्कृतिक स्मृतीचा भाग आहेत. आज 12 ऑगस्ट, शिकंदरलाल अत्तार यांचा जन्मदिवस, सांगली जिल्ह्याच्या या सुपुत्राला आठवण्याचा दिवस, इतिहासाच्या विस्मृतीत गेलेल्या या संशोधकाला पुन्हा स्मरणात आणण्याचा दिवस, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा दिवस आणि स्वतःला एक प्रश्न विचारण्याचा दिवस की आपल्या गावाचा इतिहास आपल्याला माहीत आहे का? आपल्या गावातील जुनी वास्तू आपण जपतोय का? घरात जुनी कागदपत्र असतील तर त्यांचं काय करतोय? आपल्या आजी आजोबांना माहीत असलेल्या लोककथा आपण लिहून ठेवतोय का? आपल्या गावातील जुनी गाणी, परंपरा, उत्सव, वाडे, देवस्थानं, दर्गे यांची माहिती आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतोय का? कारण आज ज्या गोष्टी आपल्याला सामान्य वाटतात त्या उद्याच्या इतिहासाची साधने असू शकतात. आज अत्तार यांच्या जन्मदिनी त्यांना स्मरूया, त्यांच्या कार्याचं पुनर्वाचन करूया, त्यांनी शोधून काढलेल्या इतिहासांच्या पाऊलखुणा पुन्हा शोधूया, त्यांच्या जीवनातून एक गोष्ट शिकूया. इतिहास जतन करणं म्हणजे केवळ भूतकाळ जपणं नाही, तर पुढच्या पिढीला

0: आपली ओळख देणं आहे. कदाचित आजही एखाद्या जुन्या वाड्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात, एखाद्या पेटीत, एखाद्या देवस्थानाच्या दप्तरात, एखाद्या दर्ग्याच्या संग्रहात किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या स्मृतीत इतिहासाचं एखादं पान आपली वाट पाहत असेल आणि त्या पानाला वाचणारा, जपणारा, समाजासमोर आणणारा एखादा नवा शिकंदरलाल अत्तारही कदाचित आपल्या आसपासच असेल. सांगली जिल्ह्याच्या या सुपुत्राला, इतिहासाच्या या अनामिक साधकाला, मराठीची सेवा करणाऱ्या या व्यासंगी शिक्षकाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या हरवलेल्या पाऊल खुणा शोधणाऱ्या या संशोधकाला मनपूर्वक अभिवादन. मिया शिकंदरलाल अत्तार, तुमचं कार्य विस्मृतीत जाऊ नये हीच खरी आदरांजली. मी आपला निवेदक रोहित इंदोलीकर या विशेष प्रासंगिक कार्यक्रमातून आता आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत इतिहास वाचा, इतिहास जपा आणि इतिहासाला प्रश्न विचारा आणि ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोतहो, यानंतर ठीक 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आणि 6 हिंदीतून समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत। सुरुवातीला युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूया जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी। सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते। धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे। तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय। आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्त्वाचा शिल्पकार आहे। अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष

महत्त्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत. या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात त्याची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध

शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता. त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे, असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या

युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगती बरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एकविसावे शतक हे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झालीय. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक सामाजिक वैज्ञानिक सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण कौशल्य नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट कृत्रिम बुद्धिमत्ता संगणक मोबाईल सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले. युवकांना ज्ञान माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत.

बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता यासारखी कौशल्य विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगती बरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे, सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिक दृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे.

उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्र निर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, अपयशातून शिकत आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 मध्ये जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतः सोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

0: आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आज या कार्यक्रमात आपण विनायक गोपाळ पाटील आणि सहकारी यांनी गायलेला धनगरी ओव्या ऐकणार आहोत. Thank you.

0: चांगली आकाशवाणीला गाणं आज गायचं कुणीच देवा ह्या जाग्याला.
1: कत्ता आले म्हणाला राजा दशरथाच्या लग्नाला.
0: शाहीर जग म्हणतय सीतारावणानं पळवून नेली, पण ग्रंथ सांगतो या सीता आधी सीताची सासू रावणानं पळवून नेली.
1: बरोबर आहे.
0: हेच गाणं आता गायचं गा
1: आणि गाऊन दावायचं आकाशवाणी केंद्राला.
0: लंका

0: अगदी सोता प्रकार घडला होता त्या ठिकाणी आला
1: रावणासमोर बोलायची ताकद कुणाची नाही
0: और राजा रावण कोण बोलेल त्याला
1: राजा रावणासमोर ब्रह्मदेव लागला हसायला कारण लागला होता राजा रावणी विचारायला
0: हसण्याचं काय कारण सांग मला ब्रह्मदेवा
1: राजा रावणा आजपासून तिसऱ्या दिवसाला राजा दशरथाचं लग्न होणार
0: हे सांगून देतोय तुला
1: आणि तुझा कर्दन काळ जन्माला येणार
0: असे म्हणल्याबरोबर राग आला राजा रावणाला त्या भक्ताला
1: बाबा एवढं ऐकून रागाच्या भरात राजा रावण
0: अगदी रागाने लाल झाला म्हटलं लगेच हो जाणार नाही
2: गुण देवा चाले लगा हिमारे वेगाला लागे लगा गुण

0: राजा रावण चिंताग्रस्त झाला, आपल्या रंगमहालाला निघून गेला,
1: चिंताग्रस्त झाला बाबा, चैन पडना जेवाला आणि झोप लागना डोळ्याला।
0: राजा रावणाचा डोळा लागला, राजा रावणाचं पाय दाबायला कोण होत तिथं का?
1: सटवी पाय दाबो तिथे रावणाचं सगळं देव बंदी खाण्यात ठेवायला।
0: बाबा रे, जशी सटवी पाट्याच्या पाऱ्याला उठून चालली, राजा रावण जागा झाला।
1: राजा रावण जागा झाला, हळी मारतो सटवीला पाय दाबायचं सोडून कुठं चालले निघून?
0: सटवी म्हणली, मुलं जन्माला आलं या लिखाण लिहिलं पाहिजे मला,
1: ते या नशिबात अक्षर टाकावं लागते मला।
0: राजा रावण बोलतोय, मग माझ्या नशिबात काय लिहिलंय सांग मला।
1: ए एडिया,
0: ओहो
1: कशाला।

0: माझ्या रावणाने जस कुंकू घेतलं हाताला लावले कपाळाला
1: लागला होता आपल्या डोळ्यानं बघून बाबा मुखाना अक्षर वाचायला
0: देवा
1: ओ
0: स्वतः मात्र असणाऱ्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ आणि त्याची राणी कौसल्याच्या पोटी येणारा राम याच्या हातून मृत्यू राजा रावणाला राजा रावणानं वाचलं आपल्या हाताला
1: वाचून लागला बघायला थरकाप लागला जीवाला म्हणला वादी आपला जन्मणार
0: सगळं जग म्हणतंय सीतारावणानं पळवून नेली पण ग्रंथ काय सांगतोय
1: सीतेच्या
0: आधी राजा रावणानं अरे सासू गाणीली या पळवून गा सासू गाणीली या पळवून गा

0: काय होणार ग माहित नाही जीवनाला, काय होणार ग माहित नाही जीवनाला। कोसल देशाची राजकन्या कौसल्या, अयोध्या नगरीचा राजकुमार
1: दशरथ,
0: दोघांचं लग्न ठरलं पण पुढं काय घेलंय माहित नाही।
1: नशिबात काय लिहिलं होतं माहिती, आनंदाच्या भर लग्नाचा थटमट चाललेला।
0: राजा रावणानं विमान काढले, राजा रावण निघून गेला देवा कोसल देशाला।
1: कौसल देशाला रावण गेला आणि त्यांच्या वराड्याची तयारी चाललेली लागला बघायला।
0: रात्री 12 राजा रावणाने
1: विचार केला होता मनाला,
0: तसा मात्र कौसल्या झोपलेला पलंग,
1: तसाच पलंग बाबा उचलला
0: आणि स्वतः संगतीला घेऊन शिना,
1: स्वतः माझा राजा रावण निघून कुठे जाय आला।
0: मोहर राम जन्माला येणार, रामाची राणी सीता होणार। सीताची सासू कोण? कौसल्या।
1: खरंय,
0: सीता नेण्याच्या अगोदर राजा रावणाने
1: कौसल्या
0: कौसल्या

0: राजा रावणानं सीतेची सासू कौसल्या पळवून नेली या नेऊन ठेवली एका गा समुद्राच्या बेटाला।
1: समुद्राच्या बेटाला गुपचूप माहिती नव्हतं कणाला पलक ठेवला त्या जागेला आणि स्वतः रावण निघून जायला।
0: राजा रावणाला आनंद वाटला आता लग्न कसं होणार। इकडे राजा दशरथाचं वराड निघून चालले।
1: वराड चाललो तो लग्नाला निघून बाबा त्या वक्त्याला
0: जसं पाहिलं राजा रावणानं गा
1: तरी सुद्धा
0: लग्नाला जायचं म्हणलं हत्यार नव्हतं संगतीला।
1: होय
0: राजा रावणानं जसं वर्ण शस्त्राचा मारा केला
1: तस माझ्या दशरथ राजाचं वराड
0: आणि सगळे बाबा ये वराडे सगळे बाबा वराडे सगळे बाबा वराडे सगळे बाबा वराडे।

0: युद्ध सगळं वराड गेलं, मेलबाबा पण राजा दशरथ राहिला होता त्या ठिकाण्याला.
1: राजा रावणाला वाटलं सगळं वराड मेलं. आनंदाच्या भरात राजा रावण निघून गेला व लंका नगरीला.
0: गेला लंका नगरीला, फुडर की लागवा गाजवायला, उशीर की लागला सांगायला.
1: या बाजूला प्रकार लागला घडायला. दशरथ तरंगत तरंगत जिथ कौशल्या ठेवली होती त्या जाग्याला,
0: त्या झाज बुडला असायला, लाकडाच्या फळीला धरून धरून राजा दशरथ बाबा कौशल्याच्या जवळ जाय आला.
1: राजा रावणाला सांगितल्यापासून आता दुसरा दिवस उजळला होता.
0: एक दिवस बाकी होता.
1: बरं, एक दिवस बाकी होता. दुसऱ्या दिवसाला सूर्योदयाला लग्न लागणार होते.
0: आणि म्हणून बाबा त्या भक्ताला कोड पडलं होतं कोणाला.
1: दुसऱ्या दिवसाला राजा रावण बसला या सभेला. बोला

0: लग्न गुणार लग्न नाही चुकणार रे राजा रावणा
1: काय
0: आज दुसरा दिवस आहे अजून एक दिवस शिल्लक आहे
1: बाकी आहे
0: उद्या सकाळच्या सोहळ्याला द्रसदासन
1: कौशल्याच
0: लग्न होणार
1: ही अगदी ठरलेली काय
0: दिवस मावळला सकाळ सोहळ्याला राजा दशरथाची कौशल्याची गाठ पडली या
1: आणि गाठ पडली त्या ठिकाण्याला
0: वनाच्या ठायाला गंधर्व विवाह लागला सटवी चाली का कधी नाही चुका सुंबरान मांडल सुंबरान मांडल।

0: श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण विनायक गोपाळ पाटील आणि सहकारी यांनी सादर केलेला धनगरी ओवी ऐकल्यात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
2: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
2: क्रीडांगण. जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
2: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
2: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: दिवसे स्वायत्तीकृतानि पञ्च पदकानि इति वार्ताः।
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत क्रीडांगण।

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार। श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेकदा वेगवेगळ्या खेळांविषयी माहिती घेत असतो। कधी खेळाडूंशी साधलेल्या मुक्त संवादातून त्यांचं कौशल्य, त्यांनी चिकाटीनं केलेले प्रयत्न आणि त्यांचं यश आपल्याला प्रोत्साहन देतात, तर कधी प्रशिक्षकांनी सांगितलेली माहिती नियम आपल्या ज्ञानात भर घालतात। क्रीडा विश्वाशी एकरूप झालेल्या या आपल्या कार्यक्रमात आज ऐकूया ॲथलीट आणि खो खो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू आणि सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण जाणतोच. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं. लहानपणी फक्त शाळा, अभ्यास आणि खेळ एवढंच आपल्याला माहित असतं. खेळ हा सगळ्यांच्या जीवनात असतो, पण काही खेळाडू असे असतात जे शेवटपर्यंत तो खेळ निभावतात आणि त्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य दाखवून चमक दाखवतात. तर अशापैकीच एक खेळाडू आहेत, त्या म्हणजे ज्योत्स्ना विजय आमटे. आज आपल्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये ऍथलीट आणि खो खो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे ह्या आल्यात. आज आपण त्यांच्याकडून क्रीडा क्षेत्रातला त्यांचा प्रवास आणि त्यांचं यश याविषयी जाणून घेऊया, त्याचबरोबर खो खो या खेळाची माहितीही घेऊया. तेव्हा मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आमच्या श्रोत्यांना सुरुवातीला असं सांगा, तुमचं बालपण कुठं गेलं आणि मैदानी खेळाची तुमची सुरुवात कधी आणि कशी झाली?
1: धन्यवाद. आपल्या आकाशवाणी केंद्रामध्ये मला बोलावल्याबद्दल खूप खूप आभार. माझं नाव ज्योत्स्ना विजय आमटे, लग्नानंतरचं नाव ज्योत्स्ना गिरीश पाथरवट. मी सध्या सांगली या ठिकाणी राहते. माझ्या खेळाची सुरुवात ही इचलकरंजी शहरामध्ये झालेली आहे. माझं माहेर आहे ते इचलकरंजी. तर या इचलकरंजी शहरामध्ये माझ्या खेळाची सुरुवात माझ्या आईपासून, म्हणजेच माझ्या घरापासून झालेली आहे. माझ्या घरामध्ये माझी आई ही व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे, त्यामुळेच मला खेळायची कदाचित आवड निर्माण झाली असावी असं मला वाटते. माझी आई माझी पहिली गुरु आहे. जे म्हणतो की आपण आपले गुरु हे घरातच असतात, आई आणि वडील. तर त्यामध्ये माझ्या आईनं माझ्यातले जे गुण बघितले त्या गुणावरून मला खेळायची आवड निर्माण झाली आणि ह्याची सुरुवात गंगामाई विद्या मंदिर इचलकरंजी ह्या शाळेपासून झाली. की आपण शाळेमध्ये काय करतो, शाळेमध्ये ज्या क्रीडास्पर्धा होतात छोट्या छोट्या, पहिली ते चौथी, बारवडी ते चौथीपर्यंतच्या, त्याच्यामध्ये बटाटा रेस आलं, रनिंगच्या स्पर्धा आल्या, लंगडी पळती आली, छोट्या छोट्या ज्या काही खेळ खेळले जातात, की त्याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये माझा नंबर येत गेला. तर त्या इव्हेंटमधून त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेचे जे क्रीडा शिक्षक होते, गुंडप सर आणि भेडजवकर मॅडम, तर त्यांच्या मार्गदर्शनाकडूनच माझ्या मम्मीला कळालं की तुमची मुलगी कुठेतरी चमक दाखवू शकते किंवा खेळामध्ये तिची प्रगती चांगली होऊ शकते आणि अभ्यासही तिचा बऱ्यापैकी चांगला आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती माझ्या आईला मिळाली तिथून माझी सुरुवात झाली. माझ्या आईनं तिथून मला रोज सकाळी उठवायचं, ती लोणावर असायची, मी तिच्यासोबत रनिंग करायचं, एक छोटंसं लहान मुलांना आमिष जे दाखवलं जातं की बाबा तू एवढं पळ, मी तुला एवढं करून देते, तू एवढं हे कर, तुझ्या आवडीचं काहीतरी खाऊ देते किंवा चॉकलेट देते, हा लहान मुलांचा आवडता विषय की मला काहीतरी मिळणार आहे, मला जे मिळणार आहे त्यासाठी जे मूल करतं तीच माझी प्रगती होत गेली. आणि ही प्रगती फक्त माझ्या आईकडूनच मिळत गेली. त्याच्यातून माझ्या जीवनशैलीमध्ये जो बदल होत गेला, अभ्यास बरोबरीनं खेळ हे दोन्हीही संलग्न असून पहिली ते चौथीपर्यंतचा जो प्रवास होता तो खूप चांगल्या रीतीनं गेला. आणि त्याच्यामध्ये 26 जानेवारी

0: आणि 15 ऑगस्ट या ठिकाणी ज्या स्पर्धा व्हायच्या त्या प्रत्येक ठिकाणी इचलकरंजीमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या स्पर्धांमध्ये माझा पुढे मागे का असेना फर्स्ट सेकंड थर्ड या तीन क्रमांकामध्ये मी पहिली ते चौथीपर्यंत ज्या स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये मी नंबर घेत गेले. ह्या प्रगतीमधून जी प्रगती माझी आईने आणखीन थोडीशी ती स्वतः राष्ट्रीय खेळाडू व्हॉलीबॉलची असल्यामुळं तिला त्याच्यामधली चमक समजून आली की माझ्या मुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे तर मी माझ्या मुलीला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तिनं जो मला फोर्सफुली पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये तिचा प्रयत्न आणि माझी वाटचाल ह्याच्यामध्ये जी यशस्वीरित्या आली ती माझी नोकरी म्हणजे प्लस प्लस टू इज इक्वल टू जी माझी नोकरी आहे आता तो विषय आहे.
1: बरोबर. म्हणजे अगदी लहानपणापासून आईनं तुम्हाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं आणि तुमच्याकडनं सराव करून घेतला आणि हा सराव करतानाच तुम्हाला जय हिंद क्रीडा मंडळ याची ओळख झाली आणि मग आई तुम्हाला तिथं घेऊन गेली. तर त्याविषयी काय सांगाल, तुम्ही जय हिंद क्रीडा मंडळामध्ये कशा गेलात?
0: जय हिंद क्रीडा मंडळ हे इचलकरंजीमधील खूप नावाजलेलं मंडळ आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये. तर पूर्वी ह्या मंडळाचं नाव आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. राणीबाग म्हणून आमच्या इचलकरंजीमध्ये एक बाग आहे की जिला राणीची बाग म्हटली जाते त्याच्या शेजारीच हे मंडळ आहे. तर जेव्हा आम्ही रविवारी दर रविवारी आम्ही गार्डनला जायचो तर त्यावेळेला त्या ग्राउंडची ओळख झाली की बाबा इथे मुलं सराव करतात. कशाचा सराव आहे? रनिंग आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, पलीकडच्या बाजूला व्हॉलीबॉल आहे. या सगळ्या गोष्टींचा सराव बराच वेळेला पाहिला गेला. फक्त मग थोड्या दिवसांनी माझ्या आईने तिथे चौकशी केली तर माझ्या मुलीला प्रॅक्टिस करून घेण्यासाठी तुमच्या मंडळामध्ये घेऊ शकता का? त्या मंडळामध्ये मुली नव्हत्या. मुली नसल्यामुळे त्यांनी मुलींना सहभागी होण्यासाठी जो विषय त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षांच्या समोर किंवा तिथले जे कोच आहेत खो खोचे आहेत कबड्डीचे आहेत ऍथलेटिक्सचे आहेत तर त्यांच्या संमतीने मला तिथे एंट्री मिळाली. मला खूप मोठा सपोर्ट मिळाला तो जहीन मंडळचा की त्या मंडळामध्ये जे काही माझे मार्गदर्शक होते तर त्या मार्गदर्शनाखाली जे सर माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेणारे जे काही माझे गुरुवर्य होते गोरे सर असतील किंवा आमचे अध्यक्ष सतीश डाळ्या सर असतील किंवा संजय निकम सर आहेत अमानुल्ला आगा सर आहेत की ते त्या त्या क्षेत्रामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो हे जे दोन ग्राउंड आहेत तर ते दोन्ही ग्राउंड माझ्या एका मंडळामध्येच आहेत. माझ्या ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस घेण्यासाठी गोरे सर आणि निकम सर यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यामधून माझी जी प्रगती किंवा माझा जो स्टॅमिना आहे त्या स्टॅमिनाचा उपयोग त्यांनी माझा खो खो इव्हेंटमध्ये करून घेतला. तो माझा कन्वर्ट करून घेतला की ज्या वेळेला ॲथलेटिक्सच्या स्पर्धा संपतील त्याच्यानंतर ज्या शालेय स्पर्धा चालू होतात त्याच्यामध्ये खो खो इव्हेंट हा माझ्या ग्राउंडवरचा अत्यंत फेमस झालेला इव्हेंट आहे. तर त्या इव्हेंटमध्ये त्या दोन्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली मला ह्या ग्राउंडवरती खो खो इव्हेंट शिकायला पण मिळालं आणि त्याच्यापासून माझी पुढची प्रगती होत गेली.
1: आईने तुम्हाला जय हिंद क्रीडा मंडळामध्ये खेळासाठी नेलं आणि त्यामुळे शाळेचा अभ्यास चालू असतानाच तुम्ही जय हिंद क्रीडा मंडळाच्या मैदानावर सुद्धा खेळ खेळायला जायला लागला आणि तिथल्या अनेक सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि तुमची खेळातली प्रगती होत गेली. छान. तर सुरुवातीला तुम्ही कोणते कोणते खेळ खेळलात?
0: सुरुवातीला माझा खेळ होता तो ॲथलेटिक्स होता. फोकस सगळ्या ॲथलेटिक्सकडे होता. त्याच्यामध्ये लॉंग इव्हेंट आले 2-3 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर. माझी एकच पहिलीच आणि शेवटची रेस झाली ती 10 किलोमीटर कोल्हापूरमध्ये. त्याच्या आधी जेवढे काही इव्हेंट्स होते 3 किलोमीटर 5 किलोमीटर हे आमच्या क्रॉस कंट्रीच्या स्पर्धा असायच्या. त्या शालेमध्ये पण असायच्या आणि आम्ही जे रोड रनिंग म्हणतो रोड रनिंगच्या क्रॉस कंट्रीच्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये ह्याचा सहभाग जास्त असतो 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर. आता ज्या स्पर्धा होत्या त्या 2 किलोमीटर पासून सुरू होतात लहान मुलांपासून पण आमच्या वेळेला फक्त 3 आणि 5 ह्या दोनच इव्हेंट असायच्या क्रॉस कंट्रीसाठी. तर त्या स्पर्धेमध्ये जी उडी मारायला लावली ते माझे संजय निकम सर. तर त्यांनी माझा जो इव्हेंट तयार केला की आम्ही रोज ग्राउंडवर जायचो 30-40 राऊंड मारायचो त्याच्यानंतर वॉर्मअप आला बाकीचे इव्हेंट्स आले त्याच्यासाठी लागणारे जे काय स्प्रिंग म्हणतो आपण आता त्या गोष्टीसाठी म्हणजे स्पीडनी धावणे किंवा स्लो धावणे ते स्टॅमिना कसा ठेवायचा किंवा कोणत्या ठिकाणी वाढवायचा कसा कव्हर अप करायचा पुढच्या व्यक्तीला कव्हर करून पुन्हा आपला स्टॅमिना कसा स्टेबल ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टी त्या निकम सरांनी आणि गोरे सरांनी माझ्याकडून करून घेतल्या. त्यामुळे मी सुरुवातीपासून लॉंग इव्हेंट म्हणजे जे लांब पल्ल्याचे जे काही स्पर्धा असतात क्रॉस कंट्री सारख्या त्या स्पर्धेमध्ये मी पारंगत होत गेले आणि त्याच्यानंतर त्या स्टॅमिनाचा उपयोग माझा खोखोमध्ये जास्त झाला. त्या खो खोच्या इव्हेंटमध्ये मी मुलांच्यात खेळायचे. माझ्या ग्राउंडवरती आम्ही मी आणि रानूजेन माझी एक मैत्रीण आहे तर आम्ही दोनच महिला पूर्ण इचलकरंजी शहरामधून दोनच महिला आम्ही खेळायचो बाहेर. तर तीही लॉंग इव्हेंट रनर होती मीही लॉंग इव्हेंट रनर होते पण आमच्या दोघींमध्ये एक फरक होता की ती फक्त ॲथलेटिक्सच खेळली आणि मी खो खो खेळत गेले. त्याच्यामध्ये मी पारंगत होत गेले की त्याचा ज्या स्टॅमिनाचा मला उपयोग करून घेतला सरांनी तर त्या स्टॅमिनाचा उपयोग

0: झाला आणि तो इव्हेंट माझा कंटिन्यू होत गेला. आणि त्या खो खोच्या इव्हेंटमुळं आज माझं इचलकरंजी शहर की ज्याच्यामध्ये राष्ट्रकुलच्या ज्या स्पर्धा झाल्या किंवा खो खो लीग ज्याच्या स्पर्धा झाल्या आता लास्ट इयरला, तर त्याच्यामध्ये खो खोसारख्या राष्ट्रीय खेळाडूंना त्यामध्ये संधी मिळाली आणि आता त्यांना नोकरीचे चान्सेस खूप चांगल्या पद्धतीने मिळाले आणि सरकारने ती घोषणा केली त्याबद्दल सरकारचे खूप आभार.
1: छान छान. थोडक्यात मैदानी खेळाची तुम्हाला विशेष अशी ओढ आहे. शालेय जीवनामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो याबरोबरच तुम्ही आणखीन कोणते कोणते खेळ खेळलात याविषयी काय सांगाल?
0: शाळेच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही इन्वॉल्व्ह झालो त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स आणि खो खो हा माझा इव्हेंट होताच, तर त्यासोबतच हॉलीबॉल कबड्डी ह्या चार इव्हेंटमध्ये मी पुढं राहत गेले. ॲथलेटिक्स हा एक असा फक्त एक नाम आहे ॲथलेटिक्स, पण त्याच्यामध्ये खूप विभाग आहेत की त्याच्यामध्ये 100 मीटरपासून 10 किलोमीटरपर्यंत आणि अर्ध मॅरेथॉन म्हणतो 21 किलोमीटर 42 किलोमीटर हे पूर्ण मॅरेथॉन आहेत. तर या सगळ्या स्पर्धा फक्त ॲथलेटिक्स रनिंगमध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, हार्डल्स, 100 मीटर 400 मीटर रिले हे असे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. किती ॲथलेटिक्समधले ते विभाग होत गेलेले आहेत की त्यापैकी सुद्धा मी 400, 800 आणि क्रॉस कंट्री म्हणजे 3 किलोमीटर 5 किलोमीटर ह्या स्पर्धेमध्ये मी शालेय स्पर्धेमध्ये मी सहभाग घेत गेले आणि 10वीपर्यंत हा माझा कंटिन्यू इव्हेंट तसाच राहिला. ह्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. 400, 800, 1500 आणि क्रॉस कंट्री हे चार इव्हेंट माझे परफेक्ट असायचे. त्याच्या व्यतिरिक्त मी रिले 100 मीटर 400 मीटर शालेय स्पर्धेमध्ये ज्या होणाऱ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये मी 100 आणि 400 रिले ह्याच्यामध्ये सुद्धा सहभाग होत गेले. त्यातही काही ठिकाणी नंबर आले. शेवटी तो ग्रुप इव्हेंट आहे त्यामुळे शाळेचं नाव हे कंटिन्यू क्रॉस कंट्री आणि बाकीच्या इव्हेंट्स ह्याच्यामधून शाळेचं नाव खूप होत गेलं. आणि त्यानंतर शाळेने मला थोडीशी सूट दिली की बाबा ही मुलगी आहे तर हिला आपण कुठेही थांबू नये आणि हिला ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा खेळता येतील त्या त्या ठिकाणी हिला अवेलेबल करणं गरजेचं आहे. तर त्या शालेय स्पर्धेमध्ये मला शेखर शहा सर, त्याच्यानंतर माणगावकर मॅडम ह्यांचा खूप मोठा प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळाला. मी आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या स्पर्धेमध्ये खो खो जो इव्हेंट आहे माझा, तर त्यामध्ये इंटरेस्ट वाढण्याचं एक रिझन असं मिळालं, एका खेळामुळे जर मी आउट ऑफ सिटीज जात असेल, मला जर त्या निमित्तानं जर बाहेरचं देश बघायला मिळत असेल किंवा प्रदेश राज्य बघायला मिळत असेल, तर त्याहून चांगली सुंदर संधी कोणती नाहीये. कारण प्रत्येक प्लेअरला ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी त्यांना जाणं गरजेचं असतं आणि तिथे जाऊन ती स्पर्धा खेळली जाते. तर माझं पहिलं खो खोचं नॅशनल हे पवार सरांच्यामुळे सिलीगुडी जी आसाम आणि नेपाळच्या बॉर्डरवरती आहे, छोटंसं गाव आहे, पण पहिलं माझं ते ओपन नॅशनल.

ॲथलीट आणि खो खो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. लहानपणापासूनच मैदानी खेळाकडे असणारा त्यांचा ओढा, त्यांना मिळालेलं प्रोत्साहन आणि त्यांनी केलेली प्रगती ही आपण ऐकलीत. त्यांचा पुढील प्रवास जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार श्रोते हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. संपर्कासाठी पत्ता आहे सप्रेम नमस्कार विभाग द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. नमस्कार.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोते हो याच बरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहोत। संध्याकाळचे 6:50 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा।

वेशेनंतर म्हणजे संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 अर्थविशेष, संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये पावसाळ्यातील तुती लागवड व्यवस्थापन याविषयी प्राचार्य ए डी जाधव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तसंच डाळिंबापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी माहिती आपण ऐकाल. 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:15 भावधारा, रात्री 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, तसंच 9:30 चर्चा का विषय है यह हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही आर आठवले यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू.

आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50. सुरुवातीला 6 हिंदीतून बातम्या आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये श्री दत्तात्रय स्तोत्र आपण ऐकाल. 6:10 प्रभात वंदन, या प्रातकालीन भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये कुक्कुटपालन याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये मूळव्याधीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ आहेत डॉक्टर महेश बच्चेवार. 6:50 परिसर, यामध्ये पर्यावरण आणि वनस्पतींचं अमूल्य योगदान, लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. 7 आजचा दिनांक आणि आजचा सुविचार आपण ऐकाल. सात प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजे तवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. त्यानंतर गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकाल. 9:10 उद्योग जगत, यामध्ये फाउंड्री उद्योगासाठी हीट ट्रीटमेंट फर्नेस तयार करणाऱ्या मास इंजिनिअरिंग या फर्मच्या अर्चना पवार यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. सादर करते मुक्सित मुजावर. 9:30 नाट्यधारा, 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 हिंदी चित्रपट गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, 11:40 आज का शब्द आज की सुक्ती. त्यानंतर भावधारा या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 12:00 वनिता मंडळ, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र,

आमची सायंकालीन सभा सुरू होईल 4:58 यामध्ये 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी, संध्याकाळी 6 हिंदीतून

दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत यामध्ये मेघना नाईक आणि सहकारी यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकाल. 6:20 संस्कृत मधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 6:30 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजार भाव. 7:15 वृत्त विशेष. 7:30 किसान वाणी. 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 8:15 गझल हा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा. रात्री 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 कंट्री वाइड आणि 9:45 इनसाइट्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकाल. त्यानंतर 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यातही.
3: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका. दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत। प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी

0: ठिकाणी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना, 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर वरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिखकर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम सुधारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

0: आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं बीएलओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एसआयआरचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि 2 वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त बाजार भाव. हे बाजारभाव कमाल आणि

किमान असे आहेत: कांदा 1200 ते 300, बटाटा 700 ते 1500, मोसंबी 2000 ते 6000, संत्री 4000 ते 8000, डाळिंब 3000 ते 10000, चिक्कू 2000 ते 5000, पेरू 2000 ते 6000, ड्रॅगन फ्रूट 5000 ते 9000, सीताफळ 2000 ते 4500, कलिंगड 800 ते 1300, सफरचंद 8000 ते 15000 आणि तोतापुरी आंबा 4000 ते 7000. श्रोते हो, सांगली कृषी उत्पन्न समितीकडून प्राप्त बाजारभाव आपण ऐकलेत.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: प्रत्येक स्त्रीचा भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचा तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ऐकूया अर्थविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHS चा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही

0: मध्ये नमूद केली आहे. 2019-21 या काळात केलेल्या NFHS पाचव्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 मध्ये केलेल्या सहाव्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ विजय कंदेवाड यांची मुलाखत ऐकणार आहोत.
1: या प्रश्नाकडे वळूया. एनएफएचएस 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामध्ये राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेल्या विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला आहे?
2: त्याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती NFHS 6 प्रमाणे 96.4 पर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपली आरोग्य यंत्रणा असून त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे एनएमटाई असतात आणि आपले एमपीडब्ल्यू असतात, यांचे जे ग्रहभेटी असतात त्या माध्यमातून वेगळ्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या त्या भागामध्ये, त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे, त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँबुलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये निरेस्ट PSC असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा, त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो. त्यांना लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी DBT द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोडं घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो.
1: निश्चित
2: या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर आपले 2000 PSCs आहेत आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात.
1: तर या विचारलेल्या NFHS 6 अहवालामध्ये आपल्याला एक अजून दुरुस्तरी स्थिती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे, तर यामागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का?
2: प्रसूतीमध्ये घट असं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर NFHS ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपण लक्षात येईल की त्याच्यामध्ये जी प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% 85.4% पर्यंत वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी म्हणजे 4 भेटी आपण म्हणतो त्याचं प्रमाण देखील 71.4% 77.5% वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचं प्रमाण थोडस वाढत चाललेलं आहे. सिझेरियनच्या प्रक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% 33.6% गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खासगी क्षेत्रामध्ये 48.5% प्रसूती हे सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहे आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की या प्रसूती गव्हर्नमेंट मध्ये कमी झाल्या वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खासगी क्षेत्राचा पण आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती की 50% वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा ह्यातल्या काही माता जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात, आमची जी इंटरनल प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंट मध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे.
1: आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे, पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान

0: बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते. तर ह्याची काही कारण मीमांसा करता येईल.
1: यामध्ये आपण जर NHS 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच, त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण दुबकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं प्रमाण 35.2% 29.5% कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये की ज्यामध्ये उंची प्रमाणे वजन आपण मोजतो त्यामध्ये देखील हे प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% 19.9% हे खाली आलेलं आहे. आणि कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% 31.4% कमी झालेलं आहे. आणि निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. आपले जे सगळे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो म्हणजे त्या ठिकाणी बरोबर मातांची तपासणी बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये. त्यावेळी देखील आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनात येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71.7% आलेलं आहे. यामध्ये थोडस आणखीन आपल्याला अवेअरनेस जनजागृती करणं फार गरजेचं असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळालं असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतच्या वयोगटातले जे बालकं असतात त्यांना या ठिकाणी ऑब्झर्वेशन आले की त्याचं त्यांना पुरेसा आहार मिळतो पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या NHS 5 मध्ये ते 8.9% होतं.
0: सर राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैलीजन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतं परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे. तर याबद्दल काय सांगता येईल?
1: जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व आपण सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणे त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जी काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतो की प्रौढांमध्ये अतिपोषण झालं म्हणून आपण ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठक काम असेल मुवमेंट नसेल व्यायामाचा अभाव असेल आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं हाय ब्लड शुगर लेवलचं आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% वरून 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% वरून 17.7% वाढल्याचं लक्षात येत आहे NHS 6 आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इव्हेक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% वाढलेलं आहे. त्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटलं. बॅलन्स डायट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे. न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगले असले पाहिजेत. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे. कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 मिनिट ब्रिस्क वॉक आपण म्हणतो तो खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वय काढून त्या ठिकाणी केला पाहिजे त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीज मध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी. पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे. जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे. फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स त्याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी

0: कमी करण्यास मदत होईल.
1: पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण देशभरात वाढलेलं आहे, तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसत. याबाबत तुम्हाला काही सांगता येईल?
0: तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जी केंद्राची आहे, तर दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी यांचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली. आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या जागांचं ते त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं शासकीय रुग्णालयं मेडिकल कॉलेजेस त्याचबरोबर आपले प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे व्हिलेज लेवलला जे आपली प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25 हजारांची यादी आहे. त्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हजार वेळा म्हणतो आपण डायरिया आणि सेंटी सारखे आजार आणि या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असतानाच त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आधार कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं. जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आधार कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपले हे सगळ्या रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये एमजेपीजेवायमध्ये जे इंटरनल आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स दिला जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि या सेवा त्यांना कशा चांगल्या चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे म्हणजे 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते. म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेचसे म्हणजे खासगी इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात. असं पण बरेचसं आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो की त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते. पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे. सर्वसामान्य गरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. एक फार मोठी गोष्ट महाराष्ट्राची, खूप चांगली योजना असं मी म्हणायला वाटते.
2: सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 2023 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे, परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसंच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

मध्यम लहरी 239 अंश आठ मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतहो, याच बरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स OTT वरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. श्रोतेहो, आज बुधवार 12 ऑगस्ट 2026. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यातील तुती लागवड व्यवस्थापन याविषयी प्राचार्य ए डी जाधव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयामध्ये आणि तिथले प्राचार्य प्राध्यापक ए डी जाधव आज आपणाशी चर्चा करणार आहेत. आणि ते प्रामुख्यानं गेली 40 वर्ष रेशीम शेतीच्या संदर्भात काम करत आहेत आणि खास करून त्यांचा उल्लेख हा क्युबा देशासाठी ते या संदर्भात सल्लागार म्हणून काम करतात ही त्यांची ओळख आहे. रेशीम उत्पादनाच्या संदर्भात त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पावसाळ्यात आपण नेमकं तुती लागवड व्यवस्थापन कसं करावं, किंबहुना रेशीम कीड ज्या काही असतात त्याच्या कोणत्या प्रकारचे रोग येण्याची शक्यता असते आणि त्याचं एकंदरीत व्यवस्थापन कसं करावं आणि एकंदरीतच जे काही कोशांची निर्मिती झालेली आहे त्याचं विक्री व्यवस्थापन कसं असावं या संदर्भात ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घेऊयात. जाधव सर, मला पहिल्यांदा असं सांगा की पावसाळ्यात रेशीम शेतीमध्ये ज्यावेळी आपण तुती लागवड व्यवस्थापन करतो तर ते कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी करणं अपेक्षित आहे?
2: खरं म्हणजे बघा, रेशीम शेती ही तिन्ही ऋतूमध्ये करतो आपण, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये. तथापि प्रत्येक ऋतुमानामध्ये वेगवेगळे वातावरणीय बदल असतात आणि ते साहजिकच, रेशीम अळी हे जिवंत कीटक आहे आणि त्यामुळे त्याच्यावर ह्या बदलत्या वातावरणाचा हमखासपणे परिणाम होतो. आणि त्यामुळं पावसाळ्यात ज्यावेळेला रेशीम शेती करायची आहे तर त्यावेळेला तुतीची लागवड आहे, रेशीम अळ्यांचं संगोपन आहे, तुती लागवडमध्ये रोग आणि किडींचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचबरोबर रेशीम अळ्यांमध्ये कीड आणि रोगांचं व्यवस्थापन आणि याचबरोबर पावसाळ्यामध्ये चांगल्या दर्जाच्या कोशांची निर्मिती करणं आणि त्याची विक्री योग्य पद्धतीने करणं हे फार महत्त्वाचं आहे. तरच आपणाला अत्यंत चांगला नफा आणि त्यातून उत्पादकता आणि गुणवत्ता ह्या गोष्टीतून पैसे सुद्धा आपल्याला अधिकचे मिळू शकतात.
1: कोणत्याही शेतकऱ्याचं लक्ष असतं की जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं आणि उत्पादन मिळवून त्याद्वारे आपल्याकडे जास्तीत जास्त पैसा निर्माण करायचा, असं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं. तुती लागवडीच्या संदर्भात विचार करायचं झालं तर अगदी महिनाभरात ही तुतीची रोपं तयार होतात आणि त्यापासून पुढे आपल्याला लगेच उत्पादन देखील चालू होतं आणि एक साधारण एक मला वाटतं 2 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये पुढे कोशांची जसजशी निर्मिती वाढत जाईल तशा पद्धतीने आपल्याला उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने मिळायला सुरुवात होते. एकंदरीत तुती लागवड व्यवस्थापन करत असताना ही जे काही तुतीची रोपं आपण लावणार आहोत ती किती बाय किती अंतरावर लावणं अपेक्षित आहे आणि शेतकरी बांधवांनी याचं नियोजन कशा पद्धतीने करणं क्रमप्राप्त आहे?
2: हे बघा, जर आपण नवीन शेतकरी असाल तर त्यानं पहिलं आपली चांगली सुपीक जमीन निवडावी, कारण जमीन निवडणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर अंतर मशागत करायच्या जमिनीची, त्यामध्ये शेणखताचा वापर करायचा आहे आणि मग हे तयार झालेल्या जमिनीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं तुतीची लागवड करू शकतो. आता यामध्ये सध्या एक जोड ओळ पद्धत आहे ज्यामध्ये 2 ओळीमध्ये अंतर 5 फुटाचं असते, म्हणजे पट्टा 2 ओळीमध्ये तुतीच्या 3 फुटाचं अंतर असते आणि 2 झाडामध्ये अंतर हे साधारण 2 किंवा 3 फुटाचं आपण ठेवतो. त्याला 5 बाय 3 बाय 2 ही पद्धत आपण तुतीची लागवड असं म्हणतो. परंतु आता शेतकरी 4 बाय 4 करतात, 2 बाय 2 करतात, 6 बाय 4 करतात, म्हणजे वेगवेगळं जसं आपण

0: अंतर्मशगत करायला सोयीचं आहे, मग यांत्रिकीकरण करायचं आहे, बैलाचा वापर करायचा आहे, मजुरांचा वापर करायचा आहे, तेव्हा अनेक पद्धतीने करू शकतो. पण जोडओळ पद्धत आणि जमिनीचा जसा पोत आहे त्यानुसार अंतर जर ठेवलं तर अत्यंत चांगली लागवड होते. आता लागवड करायची म्हटलं तर चांगल्या जातीची निवड करणं गरजेचं आहे. आपल्या भारतामध्ये विवन आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विवन ही जी एका एकरमध्ये 25,000 किलो पानांचं उत्पादन देऊ शकते, ह्या जातीची निवड केली तर अत्यंत उत्तम. त्यामुळे जास्त पानं मिळतात, जास्त अळ्यांचं संगोपन आणि कोष उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. आता तुतीला सुद्धा वर्षाला आपणाला नत्र स्फुरत पालाश ह्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे खताचं व्यवस्थापन करावं लागतं. आणि ह्यामध्ये तुम्हाला साधारण वर्षाला तुमचा 1 एकर जर असेल तर त्याला 120 किलो नत्र आहे, 48 किलो स्फुरत आहे, 48 किलो पालाश एवढी खताची मात्रा आपल्याला द्यावी लागते. याचबरोबर साधारण 8 मेट्रिक टन हे शेणखत दिलं तर अजून चांगलं आहे. आणि रासायनिक खताची मात्रा आपण 5 वेळा विभागून जर दिली, म्हणजे पावसाळ्यात एकदा मिश्र खताच्या मात्रा द्यायच्या आहे, त्याच्यानंतर फक्त युरिया द्यायचा आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक हिवाळ्यामध्ये मिश्र खताची मात्रा द्यायची आहे, नत्र स्फुरत पालाश, आणि चौथा आणि पाचवा जो डोस आहे किंवा मात्रा आहे ते फक्त आपण युरियाच्या स्वरूपात देतो. म्हणजे नत्राचा वापर आपण तुती लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात केला तर पानांचा दर्जा, लुसलुसीतपणा, त्यातलं जो ओलावा आहे, साखरेचं प्रमाण आहे, एकूणच रेशीम अळ्यांच्या वाढीसाठी जे पोषक मूलद्रव्य पाहिजेत ती सर्व या तुतीमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतात. यासाठीच आपणाला अंतर्मशागतीचा अवलंब चांगला केला पाहिजे, पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, ड्रीपच्या व्यवस्थापनाचा वापर केला तर पाण्याची आपण चांगल्या प्रकारे बचत करू शकतो. त्यामुळं तुती लागवडीला म्हणजे जमीन निवडीपासून जातीची निवड, लागवडीची अंतर्मशागत आणि एकूणच तुतीचं चांगलं व्यवस्थापन केलं तर नक्कीच यात चांगला फायदा मिळू शकतो.
1: बऱ्याच शेतकऱ्यांच्या पुढे खरी समस्या असते ते पिकांवर येणाऱ्या रोगराईच्या संदर्भात. आणि अशा या ज्यावेळी आपण तुती लागवड करतो तर त्यावेळी रेशीम अळ्यांचं जे आपण व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने त्या काही ना काही रोग किंवा किडी होण्याची शक्यता असते, तर यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि त्यापासून बचावासाठी म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे?
0: हे बघा, आता तुतीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे रोग येतात, अनेक प्रकारचे किडी पण येतात. जसं मूळ कुजव्या रोग आहे, पावसाळ्यामध्ये अत्यंत पाणी साठलं तुतीच्या शेतात तर तिथं मूळ कुजण्याची प्रक्रिया होते आणि तिथं मूळ कुजव्या रोग येतो. मग पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे की कमीत कमी कालावधीमध्ये साठलेलं शेतातलं पाणी आपण काढून दिलं पाहिजे, मोकळी वाट केली पाहिजे, म्हणजे पाण्याचा निचरा केला तर तुतीचं व्यवस्थापन चांगलं होतं. याचबरोबर पावसाळ्यामध्ये काही केसाळ आळे येतात, काही किडींचा प्रादुर्भाव होतो, याच्यामध्ये सुद्धा आपण औषधांचा वापर न करता ज्या रोग किडीच्या अवस्था आहेत, जसं पिपा आहे त्याचा, पतंग आहे, अंडीच्या ज्या अवस्था आहेत पानावरल्या, ह्या जर आपण भौतिक पद्धतीने गोळा करून नष्ट केल्या तर मला वाटत नाही की तुतीवर कोणत्याही प्रकारचं कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे कीड आणि रोग व्यवस्थापन हे सहजपणे शेतकरी थोडीशी तोंड ओळख असेल रोग आणि किडीची तर नक्की त्यामध्ये तो त्याच्यात सफल होऊ शकतो. आता रेशीम अळ्यांचे जे रोग आहेत ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये शक्यतो एक ग्रासरी नावाचा रोग येतो ज्याच्यामध्ये आर्द्रता वाढते. म्हणजे एकूणच लक्ष ठेवा की तुती रेशीम अळ्यांचं संगोपन करायचं म्हणजे आपल्याला आर्द्रता साधारण 70 ते 90 पावसाळ्यामध्ये असतेच, तर तेवढी आर्द्रता असते त्या आर्द्रतेचा परिणाम होतो, तापमान कमी झालं त्याचाही परिणाम होतो, आणि याचबरोबर पावसाळ्याचे दिवस वाढले तर त्याचाही परिणाम रेशीमच्या अळ्यावर होतो. त्यामुळे आपण रेशीम अळ्यांना नियंत्रित वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच कीटक संगोपन ग्रहामध्ये त्याचं आपण संगोपन करतो. पण या कीटक संगोपन ग्रहामध्ये पावसाळ्यात ज्यावेळेला धोधो पाऊस येतो त्यावेळेला आपण खिडक्या बंद केल्या, आर्द्रता कमीत कमी होण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेला पाऊस उघडतो त्यावेळेला खिडक्या उघडल्या तर आतल्या आर्द्रता आपोआप कमी होते. कीटक संगोपन ग्रहामध्ये जर चुन्याचा वापर थोडासा केला तर चुना आर्द्रता ओढून घेतो आणि साहजिकच तिथलं आर्द्रता कमी झाली तर रेशीम अळ्यांचं संगोपन चांगलं होतं. जिथं आपण संगोपन करतो अळ्यांचं त्या ठिकाणी सुद्धा जर रेशीम कीट औषधाचा वापर म्हणजे पावडर असते ज्याच्यात तुमचे 95% चुना असतोय तो जर वेळोवेळी आपण त्याची धुरळणी केली किड्यांच्या अंगावर ज्यावेळेला पानं नसतात त्यावेळेला तर त्यावेळेला सुद्धा वातावरण कोरडं राहतं आणि मग साहजिकच अनेक रोग राहायचा त्याच्यापासून बंदोबस्त होऊ शकतो. आता रोग कोणते येतात तर ग्रासरी रोग आहे, या वेळेला काही वेळेला मस्काडीन सुद्धा येऊ शकतो आणि हे रोग कसं आहे, जीवाणू आणि विषाणू आणि बुरशी या 3 घटकापासूनच रोग येतात. ते

0: स्वच्छता रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये स्वच्छता चांगली ठेवली, वायुविजन व्यवस्थित ठेवलं आणि खाद्य जे आहे ते सकस म्हणजे लुसलुशीत जास्त प्रथिन आहेत, साखर चांगलं आहे असं जर खाद्य दिलं तर मला वाटत नाही रेशीम अळ्यांना रोग येतो. त्यामुळे व्यवस्थापन करणंही तसं सहज आणि सुलभ आहे, फक्त शेतकऱ्यांना थोडस जागरूक राहिलं पाहिजे, वेळोवेळी तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
1: हे झालं कीटकांच्या संदर्भात, त्यांना येणाऱ्या रोग किडींच्या संदर्भात. मात्र ज्यावेळी आपण कीटक पाळतो, त्यांचं संगोपन करतो, त्यांना वाढवतो, तर ते वाढवत असताना किंवा त्यांचं एकंदरीत संगोपन करत असताना आपण नेमकी कोणत्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं अपेक्षित आहे?
0: हे बघा, पावसाळ्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेला आर्द्रता जास्त असते, तापमान कमी असते, पावसाचे दिवस वाढलेले असतात, तर यावेळेला सहजपणे अनेक रोगजंतूंची निर्मिती निसर्गातच होत असते आणि त्यामुळे त्याला रेशीम आल्या सुद्धा काही वेगळं नाही. मग अशा वेळेला आपल्याला एक चांगली जातीची निवड करायला पाहिजे संगोपनासाठी. मग यामध्ये जर आपण FC1 FC2 हे डबल हायब्रिड आहे जे थोडं रोगाला प्रतिकार शक्ती आहे, त्याच्यात रोगराई कमी येते, उत्पादकता चांगली येते आणि त्याचं कोष उत्पादन सुद्धा 24 ते 28 दिवसातच तयार होते. त्यामुळे जात निवडणं फार महत्वाचं असत्या, त्या जातीच्याच योग्य जातीचा वापर आपण करावा. याचबरोबर पहिल्या 2 अवस्थेत संगोपन जे आपण म्हणतो चॉकी कीटक संगोपन, हे चॉकी कीटक संगोपन कोणीतरी व्यावसायिक चॉकी कीटक संगोपन धारकाकडून जर आणले तर मी सांगतो 2 अवस्थांनी 10 दिवसाचं जे संगोपन कालावधी आहे तो सहज आपल्याला साध्य करणं शक्य होतं, म्हणजे कमीत कमी रोग येतो. पुढच्या ज्या 3 अवस्था आहेत, रेशीम अळ्यांच्या 5 अवस्था आहेत, ह्या 5 अवस्थेतल्या 2 अवस्था आपण व्यावसायिकाकडून आणल्या. पुढच्या 3 अवस्थेला तुम्ही त्याला पानांचा पुरवठा गरजेनुसार द्यायचा आहे. पावसाळ्यात फांद्या सुकत नाहीत त्यामुळे अन्नाचा पुरवठा थोडासा कमी द्यावा लागतो, कारण पानं न सुकल्यामुळे जे काय अन्न उपलब्ध आहे ते आळ्या कदाचित 1 दिवसही खातील, 30 तासही खातील. त्यामुळे मी आज सकाळी पाला दिला आणि संध्याकाळ लगेच द्यायला पाहिजे असं न करता जर पुरेशी पानं उपलब्ध असेल तर संध्याकाळी तुम्ही अत्यल्प पानं द्यावीत आणि जे उपलब्ध आहे ते आळ्यांनी परिपूर्ण खावी. नुसत्या फांद्या शिल्लक राहिल्या म्हणजे समजायचं की आळ्यांना पुरेसं खाद्य मिळाले, परंतु आमच्या फांद्या तशाच शिल्लक आहेत, पानही शिल्लक आहेत, तर मग अनावश्यकपणे पानं टाकण्याचा हट्ट धरू नये. हे असं केलं तर वातावरण कोंदट होत नाही, आळ्यांना चांगलं संगोपनासाठी वातावरण निर्माण होतं आणि मग एकूणच रेशीम आळ्या चांगल्या दर्जाची कोश निर्मिती करतात. कारण कोशावस्था करते वेळेसुद्धा ह्याच्यामध्ये अनेक समस्या असतात, कारण कोश निर्मितीला पावसाळ्यात प्रत्येक आळी 5 मिली लघवी सोडत असते. ही लघवी जर सुकली नाही तर रेशीम आळ्यांच्या कोशावर त्या मूत्राचे डाग पडतात. डाग पडतात म्हणजे त्यात एक युरिक ऍसिड असते, त्यामुळे रेशीम धागा तिथं तुटतो. मग असे डागाळलेले जर कोश आम्ही बाजारपेठेत नेले तर त्यापासून आपल्याला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. म्हणून ज्या वेळेला आळ्या कोशावर जातात त्यावेळेला वायुविजन व्हावं, त्याचं मूत्र सुकून जावं, खेळतं वातावरण जर 3 दिवस आम्ही ठेवलं ह्या कोशावस्थे काळात तर चांगल्या दर्जाचे कोश तयार होतात.
1: बऱ्याचदा शेतकरी सगळ्या गोष्टी पार पाडतात आणि मेन अवस्थेपर्यंत पोहोचतात. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की कोश विक्री अवस्था आहे, ही सगळ्यात शेवटची अवस्था या ह्याच्यातली आहे, तर ही कोश विक्री करत असताना शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि एकंदरीत जी कोश विक्री आहे ही कशा पद्धतीने त्यांनी करणं अपेक्षित आहे?
0: बरोबर साहेब, बघा खरं म्हणजे कोणताही माल तयार झाला, मग तो भाजीपाला असू दे किंवा कोणतंही पीक असू दे, ज्या वेळेला तुम्ही उत्पादन करता आणि त्याला बाजारात सादरीकरण करता त्यावेळेला तो माल हा चांगल्या दर्जाचाच असला पाहिजे, तो निवडला गेलेला असला पाहिजे, मग तो भाजीपाला असू दे आमच्या रेशीम कोश असू दे. त्यामुळं ही पथ्ये ही शेतकऱ्यांना पाळलीच पाहिजेत. परंतु बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, चांगला मध्यम खराब सगळे एकाच लॉटमध्ये ठेवतात. व्यापाऱ्याला स्वतःला काय करायचं की त्या कोशापासून चांगल्या दर्जाचा रेशीम धागा तयार करायचा आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याने थोडासा वेळ काढला आणि जो आमच्याकडे लॉट तयार झालाय त्यात विगतवारी केली, चांगल्या दर्जाचा माल वेगळा, मध्यम दर्जाचा माल वेगळा आणि खराब धागाळलेला आहे, मूत्र लागलेला आहे, काही रेशीम आळ्यांच्या रोगाचे काही डाग पडलेत असा जर माल वेगळा काढला तर मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला 5-10 हजार रुपये एक्स्ट्रा एका लॉटमध्ये 100 किलोचे मिळू शकतात. तर याच्यामध्ये कसं आहे की बाजारात आता बघा, म्हणजे आता सगळ्यात जास्त मिळकत देणारं किंवा जास्त दर असणारं क्विंटलचं कुठलं उत्पन्न असेल तर रेशीम कोश आहे. म्हणजे आज बाजारात त्याच्यात 70 हजार ते 90 हजार रुपये क्विंटल दर आहे. सोयाबीन आम्ही 7-8 हजार रुपये म्हणतोय, 90 हजार रुपये क्विंटल. आम्ही जर बीज कोश उत्पादन केलो तर त्याला

1,35,000 रुपये क्विंटल दर आहे. मग हा दर जर आम्हाला एवढा चांगला मिळणार असणार तर मग आम्ही चांगले कोच जर वेगळे काढले तर तो हा चांगल्या भावानच माल जाईल. पण त्याच्यात मी खराब जर कोच टाकले तर सगळ्याच मालाचा दर आहे हा एकदम 10-15 नाही 40,000 रुपये क्विंटल न कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये अत्यंत चांगली निवड करावी. त्यानुसार तो माल जर व्यापाऱ्याकडे सादरीकरण केला तर मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्यात लखपती होतोच. पण काही शेतकरी डबल लखपती सुद्धा त्याच्यामध्ये होतात कारण

0: निवड करावी, त्यानुसार तो माल जर व्यापाऱ्याकडे सादरीकरण केला तर मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या लखपती होतोच, पण काही शेतकरी डबल लखपती सुद्धा त्याच्यामध्ये होतात, कारण 1,35,000 रुपये 100 ला मिळाले, 200 किलो भाव मिळाला तर 2,70,000 रुपये मिळते. असं एवढं मोठं उत्पन्न कमी कालावधीत देणारं दुसरं कोणतंही पीक नाही. आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी थोडासा कॉमन सेन्स सारा सार विचार करून जर ह्या तुती लागवड, रेशीमाळ्यांचं संगोपन, रेशीमाळ्यांची व्यवस्थापन आणि कोष विक्री ह्याच्यावर जर थोडंसं आपला एक लक्ष ठेवला, थोडं जागरूक राहिले तर मला वाटत नाही की शेतकऱ्याला कोणताही ऋतू असला तर त्याच्यात नुकसान संभवणार नाही.
1: जाधव सर, एकंदरीतच आपण रेशीम कोशांच्या संदर्भात किंवा तुती लागवडीच्या संदर्भात ही जी माहिती दिलेली आहे ही आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच आवडली असणार आणि त्यातून ते नक्कीच बोध घेऊन आपली रेशीम शेती चांगल्या पद्धतीने जोपासण्याचा प्रयत्न करतील अशा आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर, आकाशवाणी सांगल्याचा मी अत्यंत आभार आहे.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर डाळिंबापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी संकलित माहिती ऐकूया.
3: नमस्कार मंडळी, आपल्यापैकी बरेच शेतकरी हल्ली फळबाग लागवडीकडे वळल्याचं आपल्याला दिसून येतं. सरकार सुद्धा फळबाग लागवडीला प्राधान्यक्रम देत आहे. जरी असं असलं तरी उत्पादित झालेला माल हा नाशवंत असतो, त्यामुळे गरज असते ती तो माल जास्तीत जास्त काळ आहे या ताज्या स्थितीत टिकवून ठेवण्याची. पण काही तांत्रिक अडचणीमुळं प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य होतंच असं नाही आहे. म्हणून बहुतेक शेतकरी शेतात उत्पादित झालेला नाशवंत माल साठवणुकीच्या दृष्टीतून अनेक प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रक्रिया उद्योगाचा वाटा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण एकतर अशा प्रक्रियेने उत्पादित झालेला माल एक ना अनेक प्रकारात विकला जाऊन त्यापासून निश्चितपणानं शेतकऱ्यांना 4 पैसे हाती पडतात. त्यामुळं अशा प्रक्रिया उद्योगाची जोड आपण आपल्या फळबाग लागवडीला दिली तर निश्चितच शेतकऱ्याचा फायदा हा ठरलेलाच आहे. पण त्यासाठी गरज आहे ती शास्त्रशुद्ध रीतीने प्रक्रिया उद्योगाच्या माहितीची आणि अर्थातच बाजारपेठेची. मंडळी, याच दृष्टीनं आज आपण डाळिंब प्रक्रिया उद्योग याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. नगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड होते. डाळिंबाच्या वेगवेगळ्या जाती असून यामध्ये गणेश, मृदुला, फुले अरक्ता, भगवा, G137 यासारख्या जातींचा समावेश आहे. मृदुला, गणेश, अरक्ता या जातीची डाळिंब ही आकाराने जरी मध्यम असली तरी यांचा रंग हा लाल भडक असतो आणि ते आकर्षक दिसतात. दिसण्यासाठी ही डाळिंब आकर्षक असल्यानं याला स्थानिक बाजारपेठेत तसंच बाहेरील देशांकडून देखील प्रचंड प्रमाणात मागणी असते. यामुळं साहजिकच शेतकरी याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. डाळिंब हे औषधी गुणधर्मानं युक्त असून आरोग्यदृष्ट्या त्याला महत्त्व देखील आहे. आपल्याकडे विविध औषधांमध्ये डाळिंबाचा उपयोग केला जातो. अशा या डाळिंबापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि त्याची बाजारात विक्री करून त्यापासून फायदाही घेऊ शकतो. या पदार्थामध्ये प्रामुख्याने समावेश होतो तो डाळिंब रस, सिरप, स्क्वॅश, सरबत, अनारदाना, डाळिंब साल पावडर यांचा. आता यातील एक एक पदार्थांचा विचार आपण करूयात. डाळिंब स्क्वॅश. मंडळी, डाळिंब स्क्वॅश तयार करताना प्रथम चांगली डाळिंब निवडून त्यांच्या बिया शिजवून घ्याव्यात. नंतर या बिया एका भांड्यात बाजूला काढून त्यातून गर वेगळा करावा. हा गर एका भांड्यात काढून ठेवून त्यात प्रति लिटर गराला 1.5 ते 2 लिटर पाणी आणि 45% साखर टाकून आम्लता 3% आणावी. नंतर त्यात 7 मिलीग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फेट मिसळावं आणि गरम करावं. नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून निर्जंतुक करून घेतलेल्या बाटल्यामध्ये भरावं आणि नंतर त्याची विक्रीसाठी पाठवणी करावी. डाळिंब सरबत. मंडळी, डाळिंबापासून सरबत तयार करताना प्रामुख्याने डाळिंबाच्या गणेश जातीचा उपयोग केला जातो. यासाठी डाळिंब रस 1 लिटर, साखर 1 किलोग्रॅम, सोडियम बेन्झोएट 1 ग्रॅम, सायट्रिक ॲसिड 1.5 ग्रॅम, पाणी साधारण 6 ते 7 लिटर आणि खाण्याचा रंग जरुरीप्रमाणे असं साहित्य लागतं.

0: प्रथम डाळिंबाचा रस काढून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात सायट्रिक ॲसिड मिसळून घ्यावं. थोडासा रस एका ग्लासात घेऊन त्यात आपल्या आवश्यकतेनुसार खाण्याचा रंग मिसळावा. अशा प्रकारे हे सरबत आणि सायट्रिक ॲसिड एका पातेल्यात एकजीव करून घ्यावं आणि मलमलच्या कापड्यानं गाळून घ्यावं. मंडळी, जर साठवणुकीसाठी किंवा विक्रीसाठी आपण सरबत तयार करणार असाल तर त्यात प्रति लिटरला 100 मिलीग्रॅम सोडियम बेंझोएट मिसळावं आणि नंतर ते निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावं. अशा प्रकारे हे सरबत थंड आणि कोरड्या जागेत 7 ते 8 महिने चांगल्या प्रकारे राहू शकतं. डाळिंब रस. मंडळी, डाळिंबापासून रस बनवण्यासाठी शक्यतो गणेश, फुले अरक्ता, G137 आणि भगवा या जातीची डाळिंब प्रामुख्याने वापरली जातात. यासाठी चांगली पक्व झालेली फळं निवडून घ्यावीत. कीड लागलेली फळं आपण घेऊ नयेत. डाळिंबाच्या खालचा आणि वरचा भाग हा चाकूने काढून टाकावा. सालीला 4 छेद देऊन हाताने दाबून 4 भाग करावेत. साल अलगत काढून टाकून आतील दाणे एका स्टीलच्या भांड्यात हाताने निवडून काढावेत. या काढलेल्या दाण्यांपासून गरम आणि थंड प्रक्रिया अशा 2 प्रकारे आपण रस तयार करू शकतो. थंड प्रक्रियेत रस करताना तो स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर या मशीननेच काढावा लागतो. हे मशीन फिरवताना डाळिंबाचे बीज चिरडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. रस लगेच वापरात आणायचा असेल तर ही पद्धत उपयुक्त असते, मात्र साठवणीकरता ही पद्धत तितकीशी उपयुक्त नाही. तर मंडळी, आपण जे दुसरी पद्धत विचार करत आहोत ती गरम प्रक्रियेची. यामध्ये दाणे हातानं कुस्करून त्याचा रस काढला जातो. तो सुमारे 40 ते 45 तापमानापर्यंत गरम करतात. नंतर पातेले खाली घेऊन हा लगदा पातळ मलमलच्या फडक्यानं गाळला जातो. राहिलेला लगदा परत स्क्रू टाईप एक्स्ट्रॅक्टर या मशीनच्या मध्ये घालून त्याचा परत रस काढला जातो. हे करत असताना बिया चिरडल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. हा रस पुन्हा एका फडक्याने गाळून उभ्या भांड्यात सुमारे 80 सेंटीग्रेड तापमानापर्यंत तापवून नंतर 10 ते 12 तास तसाच ठेवून द्यावा. जर रस साठवणीकरता वापरायचा असेल तर प्रति किलो 500 मिलीग्रॅम सोडियम बेंझोएट मिसळून ते एकजीव करावं. निर्जंतुक केलेल्या बाटल्या भरून त्या बाटल्या हवा बंद कराव्यात. साठवण ही शक्यतो थंड कोरड्या जागेत करावी. अनारदाना. मंडळी, डाळिंबापासून अनारदाना तयार करताना शक्यतो आंबट जातीची फळं निवडावीत. दाणे साली या वेगळ्या करून घ्यावेत. डाळिंबाच्या गोडीनुसार सुमारे 4 ते 5% सायट्रिक आम्ल मिसळावं. नंतर ते स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवावेत. 3-4 दिवस ऊन दिल्यानंतर अनारदाना तयार होतो. या अनारदाण्याचा उपयोग पानात खाण्यासाठी, बेकरी प्रोडक्टमध्ये, टुटी फ्रुटी, भाजी इत्यादीमध्ये केला जातो. तसंच मंडळी, डाळिंबापासून साल पावडर देखील तयार केली जाते. ही पावडर तयार करण्यासाठी डाळिंबे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावीत. 4 उभे काप मारून साल आणि दाणे हे वेगवेगळे करावेत. ही साल दळता येईल या अवस्थेपर्यंत सूर्यप्रकाशात किंवा ड्रायरमध्ये सुमारे 50 ते 55 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत वाळवावी. नंतर ते दळावे. अशा प्रकारे तयार डाळिंब साल पावडर हवाबंद डब्यात भरावी. याचे मंडळी अनेक औषधी उपयोग असून सौंदर्य प्रसाधनात देखील ती उपयुक्त ठरते. तसंच मंडळी, अनारदाण्यापासून सुद्धा आपण अनारदाना पावडर याच पद्धतीनं तयार करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर मंडळी, आपल्या शेतात उत्पादित होणाऱ्या नाशवंत मालाचा आपण अशा प्रकारे प्रक्रिया करून योग्य तो उपयोग केला तर त्यापासून निश्चितच आपला फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी गरज आहे ती तज्ज्ञ मार्गदर्शकाची. बरं आहे मंडळी, नमस्कार.
1: श्रोतेहो, डाळिंबापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली संकलित माहिती आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातले गीत ऐकूया.

श्रोतेहो, प्रवीण दवणे यांची रचना असलेल्या या गीताबरोबरच आजचा आपला माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजले प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने. यामध्ये आज आपण मंदार आपटे यांच्या स्वरातलं गीत ऐकूया.

श्रोतेहो एक गाणे ताजे तवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आकाशवाणी मुंबई.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक

0: करायला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासून चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है. मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ. डिस्कशन के लिए हम तुरंत डिस्कशन चाहते हैं. आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए. होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए. हिम्मत है ही नहीं है.
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला, तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत, तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान द्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं, त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी

0: ही एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिन आहेत, मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहित धरू नका, सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित DRAC पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारण दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत 3रा दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी 5 पदकं पटकावली. त्यामुळे भारताची एकूण पदक संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याच बरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया हरीश दळवी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

स्वतः हो मधुवंती दांडेकर यांनी गायलेल्या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा।

श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना

श्रोता हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. बाळ परसुले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे भिंगरी या चित्रपटातलं.

0: 241.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि
1: भविष्यात आहे.
2: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर हेच माझं माहेर या चित्रपटातली शांता शेळके यांची रचना आपण ऐकणार आहोत. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला स्वरसाज आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: पहाटेची मन निवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात अनंत जाधव यांची रचना. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे दीड शहाणे या चित्रपटातलं.

0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतात सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं माझा पती करोडपती या चित्रपटातलं. तर श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: श्रोते हो, रात्रीचे 10:30 प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म। या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित व्ही आर आठवले यांनी गायलेला राग रागेश्री बहार ऐकणार आहोत। विलंबित ख्याल एकतालात निबद्ध असून बोल आहेत ये बहार आई। द्रुतगतीतील बंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत सघन घन फुला। ऐकूया राग रागेश्री बहार।

श्रोतेहो आत्ताच आपण पंडित व्ही आर आठवले यांच्या गायनात राग रागेश्री बहार ऐकलात. तबल्यावर साथ होती गणपतराव कवठेकर आणि हार्मोनियमवर भीमराव दिवाणी यांची. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.